लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुना पडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनी श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन एका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निजज्येष्ठ शुद्ध द्वितीया अर्थात 16 जून 2024. आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र. वेंगुर्ला इथल्या श्री पूर्णादास उपस्कर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ अर्थात श्रीफळ ह्याला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये किंवा पूजापाठामध्ये नारळ हा अत्यंत महत्वाचा. कोणतंही शुभ कार्य असलं तरी त्यासाठी नारळ हा हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचं महत्व सांगितलं गेलं आहे. देवाला नारळ चढवला तर धन समृद्धी ही प्राप्त होते. नारळातील खोबऱ्याचं सेवन प्रसाद म्हणून केला तर शारीरिक दुर्बलता आणि व्याधी दूर होत असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. नारळाचा उल्लेख श्रीफल म्हणूनही केला जातो. असं म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी धरेवर अवतार घेतला तेव्हा त्यांनी आपल्या समवेत 3 गोष्टी आणल्या. पहिली लक्ष्मी, दुसरं नारळाचं झाड आणि तिसरी कामधेनू. नारळाच्या वृक्षालाच कल्पवृक्ष म्हटलं गेलंय. या दिव्य वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं. श्रीफल हे भगवान शंकरांचं अत्यंत आवडतं. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांना शंकरांचे त्रिनेत्र समजले जातात. पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांनी नारळ फोडणं वर्जित मानलं जात असे. त्याचं कारण नारळ हा बीजरूप आहे, त्यामुळे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्री ही प्रजननकारक असल्यामुळे स्त्रियांनी बीजरूपी नारळ फोडू नये अशी मान्यता प्राचीन काळी होती. त्यामुळे देवतांना अर्पण केल्यानंतर नारळ फोडण्याचं काम केवळ पुरुषांनाच करण्याची अनुमती असे. नारळाच्या पाण्याने देवतांना अभिषेक करण्याचा देखील प्रघात असे. देवतांसमोर नारळ फोडणं म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणं अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच म्हणजे नारळ वाढवूनच अर्पण करण्याची पद्धत असे. घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतलेलं असो किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, प्रत्येक वेळी कार्याचा शुभारंभ करण्यासाठी नारळ वाढवला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानलं गेलं आहे. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ हा सौभाग्यदायी आणि समृद्धीचं प्रतीक आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 जून. परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य योनीत आणलं. भगवंता आता नाही तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्माला आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो, याला काय करावं. झोपेचा सोंग घेतलेल्याला जागं करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो, यात दोष गंगेचा का माझा. गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात. मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं असं एकाने म्हटलं, त्यावर दुसरा म्हणाला, याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे, त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावं म्हणजे त्याची रक्तपीती जाईल. पण एवढं होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान, गंगामाईचं रोज स्नान करणारे, तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकत टेकत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सर्व पाप नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोर गरीब भोळे भाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येतं ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरवसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा, पण आपण आहोत अर्धवट. म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलं आहे असं वाटतं. अशा माणसाला शंका फार आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण आहे. अमुक एक खरं आहे असं कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ्यांच्या चिंतातूर मनाला स्वामींनी क्षणार्धात पालटून टाकलं। चिंतोपंत टोळांमध्ये आमूलाग्र बदल झाला ही बातमी सोलापुरात पसरली। स्वामींच्या दर्शनाला आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या। स्वामींचे अलौकिक चमत्कार लोकांच्या निदर्शनाला येत होते आणि लोक अक्षरशः चकितच होत होते। स्वामींचा मुक्काम सोलापुरात जेव्हा होता त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली। त्याचं काय झालं तर सोलापुरात गावाला पाणी पुरवणारा तलाव अचानक कोरडा पडला। पाण्याचं दुर्भिक्ष झालं। लोकांना खूप लांबवर मैलच्या मैल चालत जाऊन नित्य पाणी आणायला लागायचं। लोकांनी स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली आणि विनंती केली की स्वामी प्यायला पाणी नाही, सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आहे, पाऊस नाही, काहीतरी करा, आमचे प्राण वाचवा। स्वामींनी काय केलं तर ते कोरड्या पडलेल्या सिद्धेश्वर तलावाच्या काठावर उभे राहिले, डोळे मिटले, काही मंत्रोच्चार केले, त्यानंतर आपले दोन्ही हात पसरले आणि आकाशाकडे बघत म्हटलं, अरे वरुण राजा, तू का रे रुसला आहेस? लोक पाण्या वाचून तडफडत आहेत, त्यांची तहान तू शांत कर, तुझी कृपा ह्या गावावर आता होऊ दे। तू असा कोसळ की सिद्धेश्वर तलाव ओसंडून व्हायला हवा। स्वामींचे शब्द पूर्ण झाले आणि अचानक काळे भोर ढग आकाशात जमा होऊ लागले। विजा कडकडू लागल्या, दिवसा अंधार पसरला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। स्वामींचा हा चमत्कार पाहून लोक पावसात आनंदाने नाचू लागले। सर्व लोकांनी स्वामींच्या भोवती फेर धरला। किती वेळ गेला लोकांना कळलं नाही। सिद्धेश्वर तलाव ओसंडून वाहू लागला। लोकांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली। स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत ह्याची आता लोकांना खात्री पटली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सतत परमार्थाच्या वाटेवरून चालायला हवं। प्रपंच तर कराच, परंतु प्रपंचात सुद्धा तुमचा परमार्थ शोध कधी संपता कामा नाहीये। ह्या संदर्भात स्वतः श्री गोंदलवेकर महाराजांनी म्हटलंय, आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा आपण परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा। भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ। ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला। आपला प्रपंच परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे। स्वामी भक्तांनो, तुम्ही हे नीट लक्षात घेऊन परमार्थात रममाण व्हा, त्यातच तुमचं कल्याण आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: प्रार्थना आणि विज्ञान, उपासना आणि विज्ञान किंवा मंत्रशास्त्र आणि विज्ञान, आपण त्याचा काहीही शीर्षक म्हणून विचार करा, पण या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आहे की आता आदरणीय सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मावरती देशातून आणि देशाबाहेरून प्रचंड आघात होत आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये हा धर्म याच्या स्वरूपात टिकू नये याचा अनेकांनी चंग बांधलेला आहे. आणि त्याचबरोबर दुर्दैवानी आमच्या देशात परिस्थिती अशी आहे की या धर्माचं काही वैशिष्ट्य, या धर्माचं काही मोठेपण, या धर्माच्या तत्वज्ञानाविषयी काही कुतूहल असं कुणाच्या अंतःकरणामध्ये फार प्रकर्षाने उत्कटतेने राहिलं आहे असं दुर्दैवाने दिसत नाही. ते प्रमाण फार अल्प आहे. हे जर आमच्या पिढीत झालं आणि आमच्या पुढच्या पिढीमध्ये झालं तर आताची जी नव्याने निर्माण होणारी जी पिढी आहे त्या पिढीपर्यंत हे जाणं अवघड आहे. आणि ज्या शाळेत शिकतात, ज्या भाषेत शिकतात, जो अभ्यासक्रम शिकतात त्याच्यामध्ये त्यांच्यावरती हा संस्कार ग्रहण करणं अवघड आहे. आणि त्यामुळे आमचं तत्वज्ञान आता प्रत्यक्ष आमच्या अभ्यासक्रमात नाही, घरामध्ये त्याचं आचरण दिसत नाही, समाजात दिसत नाही. आणि आमची जी म्हणून माध्यमं आहेत, ज्याला प्रिंट मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा, आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मीडियाचा विचार करतो ते सगळं मास कम्युनिकेशन हे फार वेगळ्या पातळीवर आहे. आणि त्यामुळे आमच्या मुलांना ज्या पद्धतीने जीवनामध्ये जगताना अनुभव येतात ते हे जे काही आपण बोलणार आहोत त्याच्यापेक्षा फार दूरचे आहेत. फक्त अपेक्षा एकच आहे की आमचं तत्वज्ञान मुलांच्या लक्षात आलं न आलं, आमच्या धर्मातले संस्कार सांभाळताना त्यांना वेळ मिळाला न मिळाला, कोणत्याही प्रकारे आमच्या संस्कृतीविषयी, आचारधर्माविषयी मुलांना उत्सुकता वाटली न वाटली तरी सुद्धा हा जर संस्कार ठेवायचा असेल तर आपल्याकडचं एक प्रसिद्ध वचन आहे की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. की खूप अंधार जरी असला तरी सुद्धा एक लहानशी पणती जरी सांभाळली तरी सुद्धा ती पणती त्या ठिकाणी काहीतरी प्रकाशित करण्याकरता लाभदायी ठरते. त्या दृष्टिकोनातून एकच धारणा आहे आमच्या मुलांना, पटो न पटो, मुलांचे आई वडील धर्म, संस्कार, संस्कृती, आचार, तत्वज्ञान यांच्याविषयी उत्सुक असोत नसोत. जसं मुलांच्या अभ्यासक्रमामधलं सगळंच पटतं असं नाही, सगळंच मुलांना आवडतं असं नाही, सगळंच आई वडिलांना जमतं असं नाही, तरी सुद्धा मुलाला चांगले मार्क्स मिळावेत, मुलगा चांगल्या गुणवत्तेने पास व्हावा याकरता म्हणून आई वडील जशी धडपड करतात त्याच भावनेने, अगदी पूर्णपणाने विश्वास न ठेवता सुद्धा आमच्या घरातल्या मुलांच्या कडून 5 मिनिटाची प्रार्थना करून घ्यावी, त्याच्याकरता कळकळीची विनंती आहे आणि त्याच्याकरता हा 4 तासाचा प्रपंच आहे. आपण हे सगळं जे करतो त्याच्या मागची भूमिका एवढीच आहे, याच्यापेक्षा अधिक नाही, की आमचा संस्कार एवढा रुजवा तो पुढे काय करेल ते बघू दे, आम्हाला काही जमत नाही न जमू दे. आणि त्या भूमिकेमधून हा विषय मांडताना की धर्माचं कोणतंही अंग आमच्या जीवनामध्ये तितकं सक्षम, सबल, समर्थ राहिलेलं नाही असं असून सुद्धा जर हाच धर्म याच बीजामधून, सुप्तावस्थेमधून जर पुन्हा बहरायचा असेल तर आम्हाला एक संस्कार ठेवता येतो, तो ठेवता येईल आणि त्याच्यातून पुन्हा सगळं निर्माण करता येईल आणि ते म्हणजे उपासना आहे. ती म्हणजे प्रार्थना आहे, त्याच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे। ते सामर्थ्य बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुन्हा निर्माण करून देईल, जे आमचं सुप्तावस्थेत चाललं आहे, इतकी ज्याची परिस्थिती अवघड आहे। असो आजचा आपला जो विषय आहे तो प्रार्थना आणि विज्ञान, उपासना आणि विज्ञान किंवा मंत्रशास्त्र आणि विज्ञान असं आहे। हे सगळे जे विषय आहेत त्याच्या मागचं जे तत्वज्ञान आहे, भूमिका आहे, विचार आहे, हा सगळा आम्ही कशातून घेतो, कशातून घेतला आहे, तर ह्याचं मूळ आमचा वेद आहे। आम्ही स्वतःला जेव्हा हिंदू म्हणतो त्यावेळी आम्ही जेव्हा हिंदू आहोत त्याच्या आधी आम्ही वैदिक आहोत। ज्याच्यावर श्रद्धा ठेवून ही सगळी तत्व हिंदू धर्माची उभी राहिलेली आहेत तो ग्रंथ हा वेद आहे। आणि आमच्या चार वेदांच्या वरती या धर्माचं निर्माण झालेलं आहे। आणि त्यामुळे हा हिंदू धर्म ज्याच्यावर उभा राहिला त्या वेदांच्या वाणीबद्दल जे सांगितलं जातं ते असं आहे की ही वाणी वेदांची स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहे। वेदाची वाणी ही त्रिकाला बाधित सत्य आहे। वेदांनी प्रतिपादित केलेली तत्व ही बहुआयामी आहेत, म्हणजे मल्टी डायमेन्शनल आहेत। आणि ही वेदांची वाणी मंत्रमय आहे। या वाणीच्या ठिकाणची जी मंत्रमयता आहे, मंत्र म्हणजे काय, मंत्रमयता म्हणजे काय, या सगळ्याचा विचार करून आपण प्रार्थनेचा विचार करणार आहोत। तर हा विचार करत असताना आज या भौतिक जगतामध्ये आमच्या मुलांना, आमच्या पुढच्या पिढीला असं वाटतं की जे विज्ञानाला मान्य आहे तेच आम्हाला मान्य आहे, जे विज्ञानाला मान्य नाही ते आम्ही मान्य करू शकत नाही, अशी जी आमची धारणा आहे ती धारणा आम्ही भौतिक विज्ञान कुठपर्यंत प्रगत आहे आणि आम्ही काय करू शकतो किंवा आमचं विज्ञान किती प्रगत आहे याचा जर आम्ही विचार केला तर आमच्या लक्षात येतं की भौतिक विज्ञानाला मर्यादा आहेत। भौतिक विज्ञान अजूनही विकसनशील अवस्थेमध्ये, जगामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जे संशोधन चालू आहे त्या संशोधनाचं आम्हाला आकर्षण आहे। आम्ही इंटरनेटवर जातो आणि कोणताही विषय घेतो आणि म्हणतो आता या विषयात जगात काय म्हटलंय बघूया, या विषयात काय संशोधन चाललंय ते आपण पाहूया, आणि त्या उत्सुकतेने आम्ही पाहतो। त्यावेळी आम्ही एक विसरतो की ज्या उत्सुकतेने नवीन संशोधन काय आहे हे पाहतो त्यावेळी मनात एक विसरतो की याच्या आधीचं जे संशोधन आम्ही प्रमाण म्हणून स्वीकारलेलं आहे ते संशोधन बाजूला जाऊन त्याच्या ठिकाणी नव्याने काही सिद्धांत प्रस्थापित होतोय। आपल्याला एक सर्व मान्य असलेलं, सर्वांना माहीत असलेलं उदाहरण देते की पीटर क्युरी आणि मेरी क्युरी यांनी रेडियम धातूचा शोध लावला आणि एक मोठं संशोधन, महत्वाचं संशोधन म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालं। त्यानंतर पीटर क्युरींचं निधन झालं आणि मेरी क्युरींनी ते संशोधन पुढे नेलं। आता पहिले सिद्धांत मागे पडले, बाईंचं संशोधन पुढे गेलं, नवीन सिद्धांत आले, नव्या नव्या गोष्टींवर प्रकाश पडला म्हणून बाईंना, म्हणजे मॅडम क्युरींना पुन्हा नोबेल प्राइज मिळालं। त्यांच्यानंतर त्यांची मुलगी आणि जावई ज्युलिओ क्युरी या लोकांनी तेच संशोधन पुढे नेलं आणि त्या दोघांना पुन्हा नोबेल प्राइज मिळालं। एका घरामध्ये तीन नोबेल प्राइज मिळण्याची हॅट्रिक त्यांच्या कुटुंबामध्ये झाली। पण आपण त्याच वेळी एक विसरलो की पहिलं जे संशोधन होतं ते परिपूर्ण नव्हतं, दुसरं जे संशोधन होतं तेही परिपूर्ण नव्हतं, तिसरं जे संशोधन होतं तेही परिपूर्ण नव्हतं। म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते चालूच आहे आणि ते जे संशोधन आहे ते चालूच राहणार आहे, ते कदाचित स्वीकारलं जाणार आहे, कदाचित स्वीकारलं जाणार नाहीये, कदाचित ते मागे पडणार आहे। आता सुनीलजी म्हणाले त्याप्रमाणे माझा स्वभाव थोडा कठोर आहे, तो कठोरपणाच माझ्या बोलण्यातून कधी कधी अधिक कडवटपणाने बाहेर पडतो। आमच्या देशामध्ये ज्यांना आम्ही शास्त्रज्ञ म्हणून गौरवलं, हॉईल नारळीकर सिद्धांत, नारळीकरांनी 27व्या वर्षी ज्याचा शोध लावला तो सिद्धांत 10-15 वर्षाच्या आतमध्ये त्या सिद्धांताची निष्फळता प्रत्ययाला आली। म्हणजे विज्ञानामध्ये निर्माण झालेला एक सिद्धांत आपल्या डोळ्या देखत शास्त्रीय क्षेत्रातून नाकारला जातो, अशा शास्त्रज्ञांनी भारतीयांची शास्त्र नाकारण्याचं धाडस करू नये, कारण भारतीयांचं शास्त्र जे आहे आज हजारो वर्ष, आज 25,000 वर्षाचा काळ मॅक्समुलर सारखा मनुष्य सांगतो की वेदांचा काळ 25,000 वर्षापूर्वीचा आहे, म्हणून आम्ही सांगतो की वेदामध्ये प्रतिपादित केलेलं जे तत्वज्ञान आहे, जे सिद्धांत आहेत, ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. आजही किंबहुना बार्कचे शास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी असं म्हटलेलं आहे की जो जो आमच्या विज्ञानामध्ये, जो जो थिअरॉटिकल फिजिक्समध्ये आमचं संशोधन वाढतं आहे आणि त्याला अधिकाधिक खोली येते आहे, तो तो शंकराचार्यांचा अद्वैताचा सिद्धांत अधिकाधिक सिद्ध होतोय. आम्ही अधिकाधिक त्या सिद्धांताच्या जवळ जातोय. किंबहुना आज तर परिस्थिती अशी आहे की आम्ही आमच्या सर्व क्षेत्रातले जे सिद्धांत आहेत ते आज आपण पाहणारच आहोत की ज्या एका आमच्या मूलभूत सिद्धांतापाशी आम्ही आलेलो आहे की परमात्मा कसा आहे, एकमेवा द्वितीय आहे. आणि आज आमचं विज्ञान पण म्हणतं आहे की एनर्जी एकटी एक आहे आणि तिच्या ज्या अनेक शाखा आहेत त्या सगळ्या तिचीच रूपांतरं आहेत, तिचीच ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आणि तिचीच कन्व्हर्शन्स आहेत. तीच स्वतःला बदलून घेते, तीच रूपांतरित होते, मुळामध्ये शक्ती तशीच कायम राहते. मग आमचा परमात्मा काय करतो, दुसरं काही करत नाही. असो सांगण्याचा हेतू असा आहे की वेदांनी प्रतिपादित केलेली जी जे सिद्धांत आहेत, जी तत्व आहेत, ज्या भूमिका आहेत, त्या त्रिकालाबाधित सत्य आहेत. त्यावर आमच्यावर आरोप असा होतो की हो एकदा त्यांना त्रिकालाबाधित सत्य म्हटलं, एकदा वेद म्हणजे सगळं काही आमच्या वेदात आहे असं म्हटलं, म्हणजे तुम्ही सुटलात. हे नवीन नवीन जे काही येतं ते प्रत्येक आमच्या वेदात आहे असं तुम्ही म्हणता, असा आम्ही दावा कधीच करत नाही. तुम्ही बोलाल ते प्रत्येक वाक्य वेदातून काढतो असं आम्ही म्हणत नाही. जे जे निसर्गामध्ये घडतं आहे, जे जे ज्ञान म्हणून आहे, जे जे नॉलेज म्हणून आहे, त्याचा अभ्यास करण्याची जी एक भूमिका आहे, जी वेदांनी स्वीकारली आहे, ती भूमिका परिपूर्ण आहे. आणि त्या भूमिकेतून काढलेले जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष त्रिकालाबाधित सत्य आहेत. आम्ही जरी आता ऍटॉमिक स्ट्रक्चर दिलं तरी सुद्धा ऍटॉमिक स्ट्रक्चर नंतर आज त्याच्यामध्ये जे नील्स भोरपासून आजपर्यंत त्याच्यामध्ये जे जे म्हणून ऍडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये जे जे म्हणून भर रूपामध्ये पडलेलं आहे ते जर पाहत चाललो तर आमच्या शास्त्रज्ञाला ऍटमचं तरी स्ट्रक्चर किती कळलं, ऍटमच्या विषयीचं गूढ तरी किती उलगडलं. काल आपण पाहिलं त्याप्रमाणे एक पेशी, एक डीएनए, त्या डीएनएच्या ठिकाणी असणारा त्याच्या केंद्रातला कण किती उलगडला. अनेक क्षेत्रामधून जरी आम्ही विचार केला तरी सुद्धा रहस्य रहस्य शिल्लक आहे. आणि सुदैवानी वेदानी ते प्रत्येक रहस्याचं जे उद्घाटन केलेलं आहे, त्या सिद्धांताची जर प्रचिती आपल्या जीवनात पाहिजे असेल तर माणसांनी अभ्यास करावा, त्यांनी सांगितलं आहे त्या दिशेनी चालावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. आणि त्याचा अनुभव घेऊन ही मंडळी जेव्हा हे असंच आहे हे प्रतिपादित करतात, त्यावेळी आमचं ज्ञान अनुभव शून्य नाही, आमचं ज्ञान पुस्तकी नाही, आमचं ज्ञान नुसतं गणिती नाही, आमचं ज्ञान नुसतं वैचारिक पातळीवरती केलेली शब्दांचे खेळ म्हणजे जगलरी नाही. इट इज नॉट मॅथमॅटिकल जगलरी, इट इज नॉट लिटरल जगलरी. ना लिटरल आहे, ना शब्दांचा खेळ आहे आणि ना तो गणिताचा खेळ आहे. असो आपल्या पुढे मांडण्याचं कारण असं, कारण काय आहे ही सगळी धाडसी विधान आहे की वेदांची वाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. ते म्हणतील काय सगळा सत्यतेचा अधिकार किंवा मक्ता काय फक्त तुम्ही घेतलाय. चॅलेंज घ्या, तुम्ही आव्हान द्या आणि त्या आव्हानाला आम्ही उभे राहू शकतो की नाही बघा. आणि त्यामुळे जो जो विज्ञान विकसित होत आहे आपल्याला त्याचा एकच निर्वाळा देऊन पुढे जाते की आज जगामध्ये नासामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत ते सर्व शास्त्रज्ञ जेव्हा विज्ञानाचा अभ्यास करतायत, अंतरिक्षाचा अभ्यास करतायत आणि अंतराळ यानामधून हे संबंध ब्रह्मांड शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत, ते सगळे शास्त्रज्ञ फक्त उपनिषद वाचतात. कारण ते असं म्हणतात की या ठिकाणी मांडलेल्या ज्ञानाला जी शास्त्रीयता आहे, जी शास्त्रीय बैठक आहे, ती बैठक विचारात घेण्यासारखी आहे आणि तीच शाश्वत आहे अशी

ज्याला अंतस्फुरण होतं आहे त्याच्या अंतःकरणाचा विकास ज्या पायरीवर आहे त्या पायरीवर ज्ञानाची सत्यता आहे. आणि त्यामुळे जेव्हा ऋषी आहेत त्या ऋषींच्या ठिकाणी जेव्हा प्रज्ञा परिणत आहे, तत्र ऋतंभरा प्रज्ञा असं पतंजलीनी म्हटलेलं आहे, की प्रज्ञा कशी, त्याच्या ठिकाणची बुद्धी कशी, त्याच्या ठिकाणचं ज्ञान ग्रहण करण्याची आणि ज्ञान करून घेण्याची ताकद कुठपर्यंत विकसित झालेली आहे, त्याच्याकरता आपल्याकडे असं म्हटलंय तत्र ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा म्हणजे एखाद्या घड्यामध्ये पाणी गच्च भरलेलं आहे, त्या घड्याला किंचित धक्का लागला की हेनकळून ते पाणी खाली बाहेर पडतं. तसं त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्यांचा जो विचार आहे, त्यांचं जे चिंतन आहे, ते परिपक्व आहे, फुल मॅच्युअर्ड आहे, पूर्ण परिपक्व झालेलं आहे. आता त्या परिपक्वतेमधून जे बाहेर पडणार आहे ते आपण आता म्हटलं तसं घडा थोडा हेनकळला की त्याच्यातून जे बाहेर पडतं, तसं पूर्ण परिपक्व असलेल्या त्यांच्या बुद्धीमधून ते बाहेर पडलेले ज्ञानाचे कण आहेत. आणि त्यामुळे ही जी बुद्धी आहे, ही जी ऋतंभरा प्रज्ञा आहे, ही ऋतंभरा प्रज्ञा ही सामान्य ज्ञान देणारी नाहीये. ती जी इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे, ते जे अंतस्फुरणाने निर्माण होणारं ज्ञान आहे, ते विशुद्ध ज्ञान आहे, ते विमल ज्ञान आहे, ते उपाधी रहित ज्ञान आहे, ते यथार्थ ज्ञान आहे. आणि ते जे ज्ञान आहे दॅट इज ॲब्सोल्यूट नॉलेज, की ज्याला कुठलाही व्हेक्टर नाही आहे, ज्याला कुठलीही मॅग्निट्यूड नाही, कुठलीही डायरेक्शन नाही, ते त्याच्या ठिकाणी आहे आणि ते त्याच्या ठिकाणी घन आहे, असं जे ज्ञानाचं स्वरूप आहे त्याला आमच्याकडे वैदिक ज्ञान असं म्हटलंय. वेद ह्या शब्दाचा अर्थच मुळी अतींद्रिय ज्ञान असं आहे. आणि त्यामुळे ते ज्ञान कुणाच्या तरी देहाच्या आश्रयाने प्रकट झालेलं आहे, पण त्या देहाचा स्पर्श त्या ज्ञानाला नाहीये, ते चैतन्यातून प्रकट झालेलं ज्ञान आहे. म्हणून ते स्वयंभू आहे आणि ते स्वयंसिद्ध आहे. कारण ते सिद्ध का आहे, कारण ते त्याच्या मूळ स्वरूपात प्रकट झालंय. म्हणून जेव्हा सोनं 24 नंबरी 24 कॅरेट आहे, 100 नंबरी आहे, तेव्हा ते सोनं स्वच्छ आहे, शुद्ध आहे का, त्याच्यात काही मिसळलंय असं म्हणायचा प्रश्नच येत नाही. कारण जेव्हा ते 100 नंबरी आहे, जेव्हा ते 24 कॅरेट आहे, तेव्हा ते शुद्धच आहे, ते त्याच्या मूळ स्वरूपातच आहे. त्यामुळे जेव्हा ज्ञान त्याच्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट होतं, ज्याच्या ठिकाणी प्रकट होतं, ते ज्ञान ज्याच्यामध्ये ग्रथित केलेलं आहे ते वेद आहेत. शास्त्र म्हणजे वेद नव्हेत, वेदांची उपांग म्हणजे वेद नव्हेत, कारण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्या मर्यादा आहेत, पण मूळ वेदमंत्राला त्याच्या मर्यादा नाहीत. कारण ते ह्या कुठल्याही परिमाणाच्या शिवाय, कुठल्याही उपाधीच्या शिवाय प्रकट झालेलं निखळ ज्ञान आहे, ज्याला आपण ऍब्सोल्यूट म्हणतो. आणि म्हणून वेदामध्ये प्रकट केलेलं एक सूत्र असलं, जसं गीतेनी प्रकट केलं की ऊर्ध्व मूलम अधःशाखम, हे एक सूत्र कुणीही कोणत्याही क्षेत्रामध्ये घ्यावं. नाट्य क्षेत्र आहे, त्याला त्याची तत्व म्हणजे प्रिन्सिपल्स जर बेतायची असतील, पुष्कळ आहे. ऊर्ध्व मूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. ज्याला हे कळलं त्या तो त्या विषयाचा जाणकार झाला, मग तो संगीताच्या क्षेत्रातला असो, तो नाट्य क्षेत्रातला असो, तो मॅनेजमेंटच्या क्षेत्रातला असो, तो वैद्य क्षेत्रातला असो, एखादा विषय समजून त्या विषयाचं ज्ञान यथार्थ होण्याकरता एक सूत्र पुरे. आमच्याकडे सगळं ज्ञान हे असं सूत्रबद्ध आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलंय की वेदांनी जे प्रतिपादित केलेलं ज्ञान आहे ते ज्ञान बहुआयामी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे, त्याला अनेक आयाम आहेत. ज्या आयामाने त्या ज्ञानाकडे पाहावं त्या प्रकाराने आम्हाला ते ज्ञान लक्षात येतं आणि म्हणून प्रत्ययाला येतं. म्हणून एक गीता घेतली तर त्याच्यावर हजारो लोकांचं भाष्य झालेलं आहे, पण तरी सुद्धा गीतेचं तत्वज्ञान मला कळलं असं सांगण्याचं धैर्य कुणी करत नाही. पुन्हा त्याच्यानंतर एक लाखानंतर एक लाख एकावा आला तरी तो काहीतरी वेगळं प्रत्यय आला हे मानतोच, कारण ते ज्ञानच तसं आहे. त्याच्याकडे जसे आम्ही पाहू, कारण काय, जे मुळात शुद्ध आहे त्याच्यावरती आम्ही आमच्या अंतःकरणाचा संस्कार आरोपित करतो. ज्याचा संस्कार आरोपित झाला त्याला जसं दिसलं तसं आविष्काराला आलं, त्यामुळे त्या ज्ञानात काही फरक पडत नाही. आणि त्या ज्ञानापासून मिळवणाऱ्याला कधी अंत राहत नाही, मिळवत राहावं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे. काही गरज नाही पुष्कळ वाचत बसण्याची, एक ग्रंथ एक ओवी पुष्कळ आहे. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, बस आहे.

0: त्याच्यातून ज्ञानाचा स्रोत आम्हाला प्राप्त होईल असो त्या भूमिकेतून वेद जो आहे तो बहुआयामी आहे असं म्हटलेलं आहे. तो स्वयंभू आहे, तो स्वयंसिद्ध आहे, तो बहुआयामी आहे, तो सनातन आहे आणि त्याचबरोबर तो अपौरुषेय आहे. कुणा व्यक्तीने वेदाचं ज्ञान निर्माण केलेलं नाही. आता हा सगळा विषय आपण कशाकरता घेतला? हा एवढ्याच करता घेतला की वेदाचा अभ्यास करण्याकरता, उपनिषदांचा अभ्यास करण्याकरता, आमच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरता, आमचे वेदांचे म्हणजे आमचे वेद म्हणू किंवा वैदिक ग्रंथ म्हणू त्याचं भाषांतर करण्याकरता इंग्रजीमध्ये त्या काळात ब्रिटिशांनी जर्मन लोकांची नियुक्ती केली होती. ते जर्मन पंडित आमच्या देशामध्ये येऊन त्यांनी आमच्या वेदांचं भाषांतर करायला सुरुवात केली आणि त्यांना एक मुख्य सूचना होती की भाषांतर करताना जितकं भाषांतर विकृत करता येईल तितकं विकृत भाषांतर झालं पाहिजे. म्हणजे या लोकांच्या समोर त्याचं भाषांतर विकृत गेलं पाहिजे. त्याचं आपल्याला एकच मी उदाहरण देते आणि पुढे जाते. जवळजवळ 1890 सालाच्या आसपासचा त्यावेळचा जो त्या काळात घडलेला प्रसंग 1940 किंवा 45 काळामधल्या प्रेरणाच्या अंकामधला मी वाचलेला आहे. त्यांनी ब्रिटिशांनी त्या काळामध्ये 18व्या शतकाच्या शेवटी 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी एक बोर्डन चेअर अवॉर्ड म्हणून दिलेलं होतं. की ते अवॉर्ड कशा करता तर इथे भारतामधल्या आलेल्या जर्मन विद्वानांनी या ठिकाणी आमचं रामायण जितकं विकृत करता येईल तितकं केलं पाहिजे. म्हणजे रामाची सीता कोण, मुलगी, आई, ठेवलेली बाई, इथपर्यंत कोणीही, मग ती कथा तुम्हाला जशी बदलता येईल तशी बदला आणि जो त्या कथेचं अधिक विकृतीकरण करील, जास्त बिभत्स करील, त्याला ते बोर्डन चेअर अवॉर्ड दिलं जात असे. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. आपण कोणतीच गोष्ट मी आपल्याला सांगितलं तसं पुराव्याशिवाय आपल्याला बोलायचंच नाहीये. आणि त्यांनी अशा प्रकारे एक एक एक एक आमचे ग्रंथ विकृत करून त्या ग्रंथाच्या आधाराने आमच्याकडच्या अभ्यास करणाऱ्यांना विद्वान आणि पंडित करून त्यांची बुद्धी सुद्धा त्यांनी भ्रष्ट केली. त्या बुद्धीमध्ये सुद्धा भेद निर्माण केला. परंतु असं आहे, जे मूळचं सोनं आहे ते त्याच्या तेजाने उजळून निघाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे जे जर्मन पंडित हा अभ्यास करण्याकरता इथे येत होते त्या जर्मन पंडितांच्या असं लक्षात आलं की ह्या संस्कृतच्या वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये काही विशेष गोडी आहे आणि ही गोडी अशी आहे की मनुष्य तो विषय, तो अभ्यास, ते ज्ञान, त्याच्याविषयीची उत्सुकता संपवू शकत नाही. आणि ती माणसं इथे आली, आपलं स्वतःचं ठरलेलं कार्य त्यांनी केलं आणि ते या ग्रंथांच्या अभ्यासामध्ये रममाण झाले. आणि याचं औत्सुक्य ब्रिटिशांना आणि जर्मन लोकांच्या ठिकाणी निर्माण झालं की आमच्या इथून जाणारे लोक भारतात जातात आणि भारतात आयुष्यभर स्थायिक होऊन ह्या विषयाच्या अभ्यासामध्ये रममाण होतात. याचा एक पुरावा आपल्याला देते. मॅक्स मुलरनी जेव्हा ब्रिटिशांच्या नोकरीमधून त्यागपत्र दिलं, राजीनामा दिला, त्यानंतर जे पत्र त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की 25 वर्ष मी आपल्याकडे जर्मन पंडित म्हणून कार्य केलं आणि आपण सांगितलं ते कार्य करून मी माझी सेवा किंवा चाकरी इमाने इतबारी केली, परंतु मी या आपल्या माझ्या राजीनामा पत्रात एक नमूद करू इच्छितो की या संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासाने मला एक अलौकिक आनंद दिला आणि त्याबरोबर मी मात्र त्या भाषेची प्रतारणा केली आणि ज्ञानाशी प्रतारणा केली. त्याची मला खंत आहे. भारतीयांचा पुनर्जन्माचा सिद्धांत मला मान्य आहे. तो जर मला मानवाचा मिळाला तर तो मला हिंदुस्थानात मिळो, हिंदुस्थानामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये मिळो, त्यातही ज्याच्या घरी अग्निहोत्र आहे अशाच्या घरात मिळो आणि अग्निहोत्र व्रताचं पालन करीत, वेदांचं अध्ययन करीत आणि वेदवाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करीत ते माझं जीवन जर व्यतीत झालं तर मी वेदांशी जी प्रतारणा केली आहे त्याचं अंशत तरी क्षालन केल्यासारखं होईल, असं त्याच्या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे. एका दुसऱ्या जर्मन मनुष्यानी असं म्हटलेलं आहे की हे कार्य करण्याकरता आम्ही भारतात गेलो आणि आपल्याला भारतीयांची दोन गोष्टी ज्या उखडून टाकण्याकरता आपण आम्हाला भारतात पाठवलं, त्यातली भारतीयांची कुटुंब व्यवस्था आणि दुसरा भारतीयांचा धर्मावरचा विलक्षण अभिमान किंवा त्यांची धर्मावरची विलक्षण श्रद्धा, आम्ही या दोनही गोष्टी आमच्या कालावधीमध्ये उखडून टाकू शकलो नाही. आणि आम्ही परत आल्यानंतर हिंदुस्थानमध्ये जर हिंदू धर्म शिल्लक राहिला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. हिंदू धर्म नष्ट व्हावा याकरता जेवढं करणं शक्य आहे तेवढं आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. मॅक्स मुलरनी भारतातून परत गेल्यानंतर रामकृष्ण परमहंसांचं जे चरित्र लिहिलं आहे ते रामकृष्णांच्या चरित्रामधलं पहिलं चरित्र आहे. या ठिकाणी कितीही विकृती केली तरी सुद्धा तिकडे जाऊन त्यांनी पहिलं चरित्र लिहिलेलं आहे. आणि असो अशा आणखीन गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या पुढे मांडता येतील, पण आपल्याला तो विषय वाढवायचा नाहीये. फक्त हे सगळं सांगायचंय कशा करता की याविषयी आम्हाला जे अश्रद्ध बनवलं आहे ते हेतुपुरस्सर बनवलंय. आम्ही आमचा बुद्धिवाद म्हणून त्याला कवटाळून बसण्याचं काही कारण नाहीये. तेवढ्याकरता फक्त आपल्या पुढे हा विषय मांडायचा आहे. आणि त्यामुळे इथे ह्या ज्या जर्मन लोकांनी परत गेल्यानंतर जेव्हा ह्या संस्कृत भाषेचे गोडवे गायले, त्यावेळी एका जर्मन भाषा शास्त्रज्ञांनी संस्कृत भाषेचा भाषाशास्त्र म्हणून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्याच्या अभ्यासामध्ये आमची अक्षरं घेतली, जी आमची देवनागरी लिपीतली अक्षरं आहेत, अ आई उ हळद शज्ञपर्यंत, आणि त्याचबरोबर तुलने करता इंग्रजी मुळाक्षरं घेतली, ए बी सी डी, उर्दू मुळाक्षरं घेतली, अली बे पे टे से वगैरे, आणि ती सगळी पोकळ धातूच्या नळकांड्यांची तयार केली आणि त्या अक्षरांच्या मधून फुंकणीनी फुंकर घातली. जसं आपण एखाद्या ब्लो पाईप ज्याला म्हणतो तसं त्या ब्लो पाईपमधनं फुंकावं, तसं अगदी क्रूड शब्दात फुंकणी म्हणून त्यांनी फुंकर घातली एका विशिष्ट कंपन संख्येला. त्या अक्षरांच्या मधून जो नाद बाहेर पडला तो अ मधून अ, आ मधून आ, ई मधून ई असा नाद बाहेर पडला. त्याच माणसानी तो जो बाहेर पडलेला नाद आहे तो एका कागदावरती नोंदवला. तो नोंदवला तेव्हा असं लक्षात आलं की अ मधून निर्माण झालेला जो नाद आहे त्याच्यातून अ अक्षर निर्माण होतं, असं ह ळ क्ष ज्ञ पर्यंत घडलं. प्रत्येक अक्षरामधून निर्माण झालेली जी ध्वनीची कंपनं आहेत, त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याच्यामधून जे रूप धारण होतं, जे निर्माण होतं, ते त्या अक्षराबर हुकूम आहे. पण इंग्रजी कॅपिटल लेटर्स घ्या, स्मॉल घ्या, त्यांच्या चारही प्रकारच्या लेटर्स मधून झालं नाही. उर्दू नाही, स्वाहिली नाही, अनेक भाषा त्यांनी घेतल्या तुलने करता, पण कोणत्याही भाषेमध्ये त्यांना हे दिसलं नाही. आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की ही जी संस्कृत भाषा आहे ही 100% वैज्ञानिक भाषा आहे, इट्स अ सायंटिफिक लँग्वेज. की त्यांनी असं म्हटलं की ही शास्त्रीय भाषा आहे, जी भाषा बोलणं म्हणजे आपल्या मुखातून जी बाहेर पडते ती म्हणजे ऑडिओ, आणि डोळ्यांनी पाहणं म्हणजे जी अक्षरं आम्ही लिहितो ती, या ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्हीही पातळीवरती ही भाषा 100% साधर्म्य साधणारी. या भाषेमध्ये मुळीच फरक नाही, जे आम्ही बोलतो तेच आम्ही लिहितो. अगदी आमच्या फार स्थूल पातळीवर आपण एक उदाहरण घेतलं तर आम्ही इंग्रजीमध्ये मदर म्हणतो पण लिहिताना MOTHER लिहितो. त्या लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीचा आमच्या उच्चाराशी संबंध नाहीये, त्या एमचा नाही, ओ नाही, टी नाही, एच नाही, ER नाही. आणि इथे असं आहे, जे बोलतो ते आम्ही लिहितो. आता ही भाषा 100% साधर्म्य साधणारी कशी झाली, कशामुळे झाली, त्याचं कारण एक आहे. ह्या भाषेची निर्मिती ओंकारामधून झाली आहे असं म्हटलेलं आहे की ओंकार जो आहे तो अनाहत नाद आहे. तो अनाहत नाद ही सृष्टी सुद्धा जेव्हा नव्हती तेव्हा सुद्धा तो होता, म्हणून त्याला अनाहत का म्हणायचं. ह्या सृष्टीतला जो नाद आहे, जो ध्वनी आहे, जो आम्हाला ऐकू येतो, तो आघाताशिवाय आम्हाला ऐकू येत नाही. कशावर तरी आघात होतो, आपण अगदी सोप्या शब्दात बोलू की वाऱ्यावरती आघात होतो. वास्तविक पाहता अजूनपर्यंत विज्ञानात जे मानलं आहे ते इथर आहे की जे वातावरणामध्ये पसरून राहिलंय ते जे वातावरण आहे, असा शब्द वापरू की त्या वातावरणामध्ये ती ध्वनीचे स्पंद आहेत, ती जी स्पंदनं आहेत तिचा जेव्हा आघात होतो ते वातावरण आहे म्हणून आवाज येतो. काचेची बंद पेटी तयार केली आणि त्याच्या आत कोणी कितीही ओरडला तरी बाहेर ऐकू येत नाही, त्याचं कारण त्याच्यामधून बाहेर यायला माध्यम नाहीये. माध्यमाच्या शिवाय ध्वनीचा आवाज किंवा ध्वनी प्रकट होणं, त्याचा प्रत्यक्ष आविष्कार होणं घडत नाही. ओंकाराला माध्यमच लागत नाही. विना माध्यम ओंकाराचे स्पंद आहेत, त्या स्पंदामधून या सर्व मातृका किंवा मूळ अक्षरं तयार झालेली आहेत. आणि त्यामुळे त्या स्पंदामधून निर्माण झालेली ही जी 52 अक्षरं आहेत, या 52 मातृका, त्याच्या मागे त्याचं जे शास्त्र आहे निर्माण होण्याचं, ज्याला आम्ही स्फोटनाचं शास्त्र म्हटलेलं आहे, की हा सगळा निर्माण कशातून झाला, हा स्फोट म्हणजे त्याच्यातून प्रकट होत जाणं, असं एक एक एक एक अक्षर असं निर्माण होत गेलं, आणि असा तो शुद्ध असा त्या भाषेच्या मध्ये निर्माण झालेला 52 मातृकांचा एक संच तयार झाला. आणि याचं वैशिष्ट्य आमच्याकडे ऋषीमुनींनी असं सांगितलं की हे जे नाद आहेत किंवा हा जो ओंकार हा अनाहत नाद आहे, त्या अनाहत नादाकरता आपण एक पुरावा देऊन पुढे जाऊ की अनाहत नाद निर्माण होऊ शकतो का. ठीक आहे, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ओंकाराचा अनाहत नाद होता, आता सृष्टी निर्माण झाल्यावर अनाहत नाद ऐकायला येतो का? म्हणतात की जो संगीतामध्ये निर्माण होतो. संगीतामध्ये कसा निर्माण होतो की उत्तम लावलेला जो तंबोरा असेल, त्याचा षड्ज मध्यम किंवा षड्ज पंचमात लावलेला जो तंबोरा असेल आणि तो तंबोरा जर छेडला गेला तर त्याच्यामध्ये षड्ज मध्यम किंवा षड्ज पंचमाच्या तारा छेडल्या जातात, परंतु ज्याचा कान तयार आहे आणि जो तंबोरा उत्तम लागलेला आहे त्या तंबोऱ्यामधून मात्र रेग पधनी किंवा रेग मधनी हे स्वर आपोआप निर्माण होतात. छेडलेली नाहीये रे करता तार. आपण सतार बघितली तर आपल्या लक्षात येईल, पडदा बांधलेला आहे, स्वर बांधलेला आहे आणि मग तो छेडला की आपल्याला तो स्वर मिळतो. इथे स्वराकरता तार लावलेली नाहीये, तार फक्त सा म किंवा प करता लावलेली आहे, पण त्याच्या मधले जे स्वर आहेत ते स्वर जे वातावरणामध्ये आपोआप निर्माण होतात, त्याला संगीताच्या क्षेत्रातले जे माहीर लोक आहेत, ज्यांचे कान तयार आहेत आणि ज्यांचा हात तयार आहे तंबोऱ्यावरती, त्यांच्या हातातून ते स्वर निर्माण झालेले ऐकायला मिळतात. आणि त्याचा त्यांना ब्रह्मानंद आहे असं संगीताच्या क्षेत्रातले लोक म्हणतात की केवळ लागलेला उत्तम लागलेला तंबोरा ऐकत राहणं हा सुद्धा ब्रह्मानंद आहे. आपल्याला सांगण्याचा हेतू एक आहे की हा असा वातावरणामध्ये विशुद्ध निर्माण झालेला हा स्पंद आहे. हा ध्वनी आहे का हा शब्द आहे? आता आमचा अ आ ई किंवा ही जी मुळाक्षर आहे, ही मुळाक्षर हा ध्वनी आहे का हे स्पंद आहेत? हा ध्वनी आहे का हे शब्द आहेत? तर आपण असं म्हणतो की ह्या ज्या 52 मातृका आहेत ह्यांचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला सांगतीये. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वातावरणामध्ये निर्माण होणारा, आघातामधून निर्माण होणारा सामान्य ध्वनी हा नाही. तर हे काय आहे? तर हे आकाशाचा तन्मात्र जो शब्द आहे, आकाशाचा जो सूक्ष्म गुणधर्म आहे शब्द, तो शब्द म्हणजे मातृका आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ही विशुद्धता आहे. आणि म्हणून आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता या मातृका म्हणजे ही अक्षर आहेत. तर आम्ही या 52 अक्षरांना अक्षरमाला म्हणतो का? आम्ही याला अक्षरमाला म्हणत नाही, आम्ही याला वर्णमाला असं म्हणतो. वर्णमाला का म्हणतो? कारण आमच्या ऋषीमुनींनी त्या अक्षरांचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन कसं घेतलेलं आहे? त्या प्रत्येक अक्षराचा, आजच्या शब्दात बोलायचा तर स्पेक्ट्रोमीटरवरती जर स्पेक्ट्रम घेतला तर तो जो स्पेक्ट्रम आहे त्याचं जे विघटन आहे त्या विघटनामध्ये ध्वनीचं विघटन केलं प्रकाशामध्ये, तर असं लक्षात येतं की ही जी 52 अक्षरं आहेत ती 52 अक्षरं म्हणजे ध्वनी नाहीत, ह्या 52 वर्ण छटांचा पट आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमचं विज्ञान आमच्या रोजच्या जीवनात आहे. आता आमची मुलं मराठी शाळेत शिकत नाहीत म्हणून सोडा, नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला अक्षर ओळख करून देण्याकरता जो तक्ता अक्षरांचा यायचा त्याच्यावरती वर्णमाला असं लिहिलेलं असे, त्याच्यावरती अक्षरमाला असं लिहिलेलं नसे. म्हणजे आम्ही वाचतो अक्षर आणि त्या अक्षरांच्या ठिकाणी वर्णमाला आहे हे आम्ही तिथेच समजून घेतो.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत, नवविधा भजन चालू आहे। आज समास आठवा घ्यायचा आहे, सख्य भक्ती। मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाहीये, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे। समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे। गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत, सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत। सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा। किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं, इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे। त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले। आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमाग आजूबाजूला उभं राहून करत असतो, पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो। पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि माग फिरतात, पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थ आणि शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे। तर परमार्थ करायला देखील फार मोठं धारिष्ठ लागतं, म्हणून सर्व अर्पावे भगवंतासाठी सर्वच्या सर्व सोडून द्यावं आणि प्राण तुही वेचावा। आपले अवघेची जावे परी देवासी सख्य राहो। माझं सगळं गेलं तरी चालेल पण देवाशी सुटता कामा नये, परमेश्वर माझा सखा आहे। घरची माणसं सुटतात, आजूबाजूची माणसं सुटतात, सगळ्या जगाची निंदा सहन करावी लागते, लोक वेडा देखील ठरवतात, दगड मारायला कमी करत नाहीत, गाढवावरून धिंड काढायला कमी करत नाहीत, पण ते अशा एका बोधावर असतात की भक्त मंडळी की देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करू। म्हणून परी देवासी आपले सख्य अवघेचे जावे, परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी। भगवंताच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम जडलं पाहिजे। आपण कुणाच्या तरी वर प्रेम करतो आणि त्याच्या पाठीमागे आयुष्य आपलं उद्ध्वस्त करतो, सगळं जीवन जातं, कुणी सत्तेच्याच मागं लागतो, कुणी पैशाच्याच मागं लागतो, कुणी एखाद्या व्यक्तीच्याच मागं लागतो, आणि मग लक्षात येतं ती व्यक्ती एक दिवस पाठ फिरवून निघून जाते आणि मग लक्षात येतं आपण कशासाठी काय केलेलं आहे। पण भगवंत एकच असे आहेत, सद्गुरू एकच असे आहेत की ते कधीही आपल्याला पाठ दाखवत नाही। त्यामुळे जर प्रेम करायचंच झालं, सर्वस्व अर्पण करायचंच झालं, तर ते भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करावं, वेळ व्हायचंच झालं भगवंतासाठी वेळ व्हावं, असं हे अनुभवाचे बोल समर्थ आपल्याला सांगतायत। देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण। प्राणाला आपण दूर ठेवून जाणार का? कुठं जायचं असेल तर प्राण बाजूला काढून ठेवला आणि आपण जरा हिंडून आलो असं शक्य आहे का? तर देवच आपला प्राण असल्यामुळे देवाला बाजूला ठेवून आपण काही केलं किंवा कुठे गेलो हे शक्य आहे का? वस्तुत असं लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला बाजूला काढताच येत नाही। ज्याला आपण मी म्हणतो आहो, ज्याला आपण प्राण म्हणतो आहो, आत्मा म्हणतो आहो, जीव म्हणतो आहो, तोच तर तो आहे, त्याला कसं बाजूला ठेवणार आपण? पण आपण देवाला कुठेतरी लांब ठेवतो, देवाला ठेवतो, त्याची पूजा करतो आणि त्याच्यापेक्षा आपण वेगळेपणाने विभक्त होऊन मी काहीतरी करतोय असा भाव असतो। आता या सख्य भक्तीमध्ये हा विभक्तपणा संपत चाललेला आहे। हळूहळू त्याचं देहावरचं जे काही प्रेम होतं, देह बुद्धी जी होती, ती आता झिजत झिजत चाललेली आहे आणि हा भगवत रूप होत चाललेला आहे। म्हणून प्राण असी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते ऐसे असे। ऐसे परम सख्य धरिता, भगवंताशी परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता। पाहता आपण आतापर्यंत जी भक्ती करत होतो त्या भक्तीच्या सगळ्या प्रकारामध्ये भक्त देवाच्या मागे धावत होता, आता सख्य भक्तीमध्ये देवाला भक्ताची चिंता लागायला लागली। आता म्हणजे अशी काही जवळीक आलेली आहे की पहिल्यांदा त्यांनी देवाला मी तुझा आहे, मी तुझा आहे असं म्हणत भक्त त्याच्या पाठीमागे लागलाय,
सर्व काही सोडून त्याच्या पाठीमागे धावतोय आणि असा एक क्षण येतो मग की देव त्याला म्हणतो तू माझा आहेस. आणि ज्या वेळेला देव म्हणतो भक्ताला तू माझा आहेस तेव्हा भक्ताची चिंता संपते की आता भगवंताने भक्ताचा हात धरलेला आहे. जसं मुलाने आईचा हात धरलेला असला तर ते केव्हाही सोडून रस्त्यावर पळू शकतो, परंतु जेव्हा आई मुलाचा हात धरते बळकट तेव्हा त्या मुलाला सोडून घेता येत नाही. तसं जेव्हा भगवंत म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात शिष्याला अरे तू माझा आहेस असं जेव्हा त्याला म्हणतात तेव्हा भक्ताचं काम एवढंच राहतं किंवा शिष्याचं काम एवढंच राहतं की आता ते सांगतील तसं करायचं. त्यांनी बस म्हटलं की बसायचंय, उठ म्हटलं की उठायचंय, ते जे काय सांगतील ते करायचे, ज्या सांगतील ती उपासना. तिथं का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, कशासाठी विचारायचं नाही, पण ती स्थिती येण्यासाठी ते सद्गुरूही त्याच तोलाचे पाहिजेत, शिष्यही त्याच तोलाचा पाहिजे. नाही तर सद्गुरू जर नसतील आणि जर सामान्य व्यक्ती असेल तर त्या शिष्याचं वाटोळ होतं ते आपण पुढच्या 5व्या दशकात पाहणार आहोत की किती प्रकारचे सद्गुरू असतात आणि त्याच्यातून ते जर बरोबर नसतील तर चांगला शिष्य देखील वाया कसा जातो. पण इथं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आपण असं धरलेलं आहे की भगवंत आहेत, सद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी आपण सख्य जोडतो आहोत. तर अशा सरीचं सख्य जर जोडलं तर देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले. पांडवांनी गोपाळकृष्णाला धरलेलं होतं, तूच आमचा सखा आहेस असं म्हटलं होतं. त्यांना भगवंतांचं एवढं मोठे पण कळलेलं नव्हतं, तरी देखील तो सखा आहे असं मानलेलं असल्यामुळे जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर संकट आली त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला त्यांनी पांडवांना वाचवलेलं आहे. लाक्षागृहात जळतील ते जळू नयेत म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे. देव सख्यत्वे आहे आपण आसी ते तो वर्म आपणाची पासी. देव सख्यत्वानी आपल्याजवळ राहावा असं जर असेल तर त्याच वर्म आपल्याजवळच आहे. देवाला कसं आपल्याशी जोडून ठेवायचं हे भक्तांनी पाहायचं आहे, म्हणून ते वर्म समजून घेतलं पाहिजे. ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसाते. पडसाद जो आहे जसं आपण म्हणतो, जसं आपण बोलावं त्याचाच प्रतिध्वनी येतो, तसं आता भगवंताचं ह्याच्यामधलं नातं असं झालेलं आहे की तो ज्या प्रकाराने भगवंताची पूजा करतो, भजन करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याचाच प्रतिसाद भगवंत त्याला देत असतो. कारण भगवंतानी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की मी सर्वांच्याशी सारखाच आहे, कारण सर्व माझीच लेकर आहेत, मीच सर्व ठिकाणी आहे, तथापि सुद्धा ये यथा माम प्रपद्यंते तांस तथेव भजाम्यन. मी जरी सर्वांच्याशी सारखा असलो तरी जो भक्त विशेषत्वाने माझ्याशी जसा वागतो त्याप्रमाणे मी त्याला प्रतिसाद देत असतो. तसं सर्वांच्याशी समत्व भावाने असलेले भगवंत देखील भक्त जर त्याला सर्वस्व मानत असतील, त्याच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवून राहत असतील, तर भक्ताच्या अंतःकरणात जसा अनन्य भाव आहे तसं भगवंत देखील त्या भक्ताला आपल्या अंतःकरणात ठेवतात. एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलंय ज्ञानी तो आत्मा माझा. तो ज्ञानी भक्त जो आहे तर तो माझा आत्मा आहे. म्हणजे भक्त म्हणतो भगवंत हा माझा आत्मा आहे आणि भगवंत म्हणतात भक्त हा माझा आत्मा आहे. इतके ते एकमेकाशी एकरूप झालेले असतात. म्हणून इथं ते म्हणतात आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे. आपण जर अनन्य भाव धरून राहिलो तर देव देखील त्याला पावतो. पण आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आपला पडसादच त्याच्यामध्ये असल्यामुळे आपण ज्या तऱ्हेनं वागू आपणच जर त्रासदायक असलं भगवंतालाही त्रास होतो. म्हणून काही केवळ असं म्हटलं असतं की भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य झालं तर भक्तानी स्वतःला देखील जरा देखील त्रास नाही, खिन्न झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, भगवंतालाही दुःख होतं. तसं लहान मूल रडायला लागलं तर आईला देखील रडू येतं की काय झालं याला. तसं भगवंतानी अशी इच्छा असते की भक्तानेही आनंदात राहावं, माझ्याशी एकरूप पूर्ण राहावं. आणि त्याप्रमाणे जर भक्त असेल तर भगवंतांना ते अधिक प्रिय असतं. म्हणून जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण. जसं जसं भजन असेल त्याप्रमाणे देवही त्याच प्रकाराने त्याच्याशी असतो. म्हणून अवघे जाण आपणाची पासी. त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होणं हे भक्तावरच अवलंबून आहे. देवाची कृपा आपण प्राप्त करून घेणं, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घेणं हे सगळं जे आहे ते भक्ताच्याच पाशी आहे असं समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतात. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. काही वेळा काय होतं आपल्या मनासारखं जर झालं नाही तर ईश्वरावरची निष्ठा ढळते. इतके वर्ष आम्ही भगवंताची एवढी प्रार्थना केली, पूजा केली आणि संसारात असं कसं झालं आमच्या. आता आम्ही याच्या पुढे भगवंताची पूजा करणार नाही,
असं म्हणणं किंवा त्याला बाजूला सारणं म्हणजे त्याच्यावरची निष्ठा मोडण्यासारखं आहे. वस्तुतः जे जे काही घडत असतं ते ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे घडत असतं. भगवंतावरची निष्ठा मोडण्याचं काहीही कारण नाही, पण पुष्कळ वेळा अज्ञातानं किंवा मनाला व्यग्रता जास्त आल्यामुळे असं काहीतरी घडतं. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात समर्थ, मनासारखं घडलं नाही म्हणून भगवंतावरची निष्ठा मोडणं हे बरोबर नाही. असं जर झालं तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली तर ती चूक आपली आहे, भगवंताची नाही हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी निष्ठा ठेवून राहायचं. आणखी काय काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंग रचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानाडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ. श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्ती सुधा.

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निज ज्येष्ठ शुद्ध द्वितीया अर्थात 16 जून 2026. आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र. वेंगुर्ला इथल्या श्री पूर्णदास उपस्कर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ अर्थात श्रीफळ ह्याला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये किंवा पूजापाठामध्ये नारळ हा अत्यंत महत्वाचा. कोणतंही शुभ कार्य असलं तरी त्यासाठी नारळ हा हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचं महत्व सांगितलं गेलं आहे. देवाला नारळ चढवला तर धन समृद्धी ही प्राप्त होते. नारळातील खोबऱ्याचं सेवन प्रसाद म्हणून केला तर शारीरिक दुर्बलता आणि व्याधी दूर होत असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. नारळाचा उल्लेख श्रीफल म्हणूनही केला जातो. असं म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी धरेवर अवतार घेतला तेव्हा त्यांनी आपल्या समवेत 3 गोष्टी आणल्या. पहिली लक्ष्मी, दुसरं नारळाचं झाड आणि तिसरी कामधेनू. नारळाच्या वृक्षालाच कल्पवृक्ष म्हटलं गेलंय. या दिव्य वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं. श्रीफल हे भगवान शंकरांचं अत्यंत आवडतं. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांना शंकरांचे त्रिनेत्र समजले जातात. पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांनी नारळ फोडणं वर्जित मानलं जात असे. त्याचं कारण नारळ हा बीजरूप आहे, त्यामुळे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्री ही प्रजननकारक असल्यामुळे स्त्रियांनी बीजरूपी नारळ फोडू नये अशी मान्यता प्राचीन काळी होती. त्यामुळे देवतांना अर्पण केल्यानंतर नारळ फोडण्याचं काम केवळ पुरुषांनाच करण्याची अनुमती असे. नारळाच्या पाण्याने देवतांना अभिषेक करण्याचा देखील प्रघात असे. देवतांसमोर नारळ फोडणं म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणं अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच म्हणजे नारळ वाढवूनच अर्पण करण्याची पद्धत असे. घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतलेलं असो किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, प्रत्येक वेळी कार्याचा शुभारंभ करण्यासाठी नारळ वाढवला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानलं गेलं आहे. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ हा सौभाग्यदायी आणि समृद्धीचं प्रतीक आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला. आता तो यमाच्या दरबारात धर्मराजाकडे गेला. तिथे गेल्यानंतर चित्रगुप्तांनी सांगितलं की यांनी लोकांना पिण्याकरता म्हणून फार सुंदर सरोवराची योजना केलेली आहे, तर त्यामुळे ह्याचं पुण्य खूप मोठं आहे, तर या पुण्यवान माणसाचा आपण योग्य तो न्यायनिवाडा करावा. तेव्हा धर्मराजांनी सांगितलं लोकांना उपलब्ध होईल असं पाणी जो निर्माण करतो किंवा त्याच्याकरता योजना करतो, त्यांनी जणू काही पृथ्वी तलावर अमृतच निर्माण केलेलं आहे, तर याच्याकरता मी धर्मविमानाची योजना करतो आणि याला फार चांगल्या गतीला पाठवतो. त्यानंतर काही वर्षांनी राजाचा देह पडला. मग तो राजा पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या राजाच्याही कार्यामध्ये चित्रगुप्तांनी नोंद ठेवली होती की यांनी असं असं सरोवर बांधलं. ते ऐकून राजा धर्मराजाला म्हणाला की त्या सैकतगिरीच्या शिखरावरती मी जे काही एवढंसं ते पाण्याचं सरोवर बांधलं, तर म्हणाले ते काय माझं मोठं कौशल्य नाही आहे. म्हणाले पहिल्यांदा तिथे कसं घडलं तर ते तरी तुम्ही मला सांगा की ज्याचं तुम्ही आम्हाला एवढं पुण्य देत आहात, कारण आम्हाला तसं काही घडवावं म्हणून आम्ही गेलो नाही. होतं त्या ठिकाणी पाणी घ्यायला आम्हाला अडचण आली म्हणून आम्ही ते सगळं पुढे घडवलं. तेव्हा धर्मराजांनी त्याला सांगितलं की अरे त्या शिखरावरती जेव्हा एक पक्षी पाणी पिण्याकरता गेला त्याला पाणी मिळेना, तेव्हा पर्वताच्या शिखरावर जिथे चोच मारून पाणी मिळवता येईल अशी म्हणाले त्यांनी आपल्या त्या पाणी मिळवण्याकरता आपल्या चोचीनं दोन अंगुल भूमी फक्त खणली. त्या पक्ष्याची काय ताकद, दोन बोटं जमीन फक्त खाली म्हणाले खणली त्यांनी, त्याला पाणी मिळालं, तो पाणी प्यायला म्हणाले. त्यानंतर तिथे एका वराहानी त्याला पाणी पिण्याकरता म्हणून एक हातभर खोल खड्डा केला, तो पाणी प्यायला लागला. नंतर म्हणाले तो पक्षा आणखीन तिथे पक्षी येऊ लागले, त्या पक्ष्यांनी तो खड्डा आणखीन खोल केला, आता 2 महिनेपर्यंत तिथं पाणी राहू लागलं म्हणाले. त्यानंतर त्या वनातले छोटे छोटे जीव तहानेनी भागवण्याकरता तहानेलेले तिथे येत होते, पाणी पित होते म्हणाले. आता 2-3 वर्षानंतर असं घडलं की तिथे एक हत्ती आला, त्याला पाणी प्यायचं होतं, त्याला पाणी मिळालं नाही, त्यांनी पाहिलं या खड्डा खणला तर आपल्याला पाणी मिळेल. त्या हत्तीने तो खड्डा मोठा खणला, पाणी पुष्कळ त्याला झरे लागले, पाणी पुष्कळ येऊ लागलं, 3 महिने राहील इतकं पाणी त्याच्यामध्ये साचू लागलं. आता म्हणाले 3 महिने पुरेल एवढं पाणी साचलं, तुम्ही गेलात तेव्हा 3 महिने होऊन गेले, तेव्हा त्या खड्ड्यातलं पाणी सुकून गेलं होतं आणि तुम्ही गेल्यानंतर तू जो खोल खड्डा खणून त्या ठिकाणी पाण्याची सोय केलीस आणि राजाला पाणी प्यायला दिलंस, त्यानंतर म्हणाले तुझ्या मंत्र्यांनी तुझ्या आज्ञेनी तिथे एवढा मोठा तलाव निर्माण केला, एवढा मोठा सरोवर निर्माण केलं, आता इतक्या प्रकारचे वृक्ष तिथे आहेत आणि म्हणून म्हणाले तू जे फार मोठं कार्य या पृथ्वी तलावरती पाणी साठवण्याचं, वृक्षराजी वाढवण्याचं, पशुपक्ष्यांचं जीवित सुरक्षित करण्याचं आणि त्यांना समाधान देण्याचं कार्य केलंस, त्याकरता म्हणाले तूसुद्धा धर्मविमानामध्ये आरूढ आहेस. याचा अर्थ या पृथ्वी तलावरती तू धर्माचरण केलेलं आहेस. आपल्यापुढे एवढीच कथा त्यांनी सांगितली. आपल्यापुढे ही कथा सांगण्याचं कारण असं की या नारद पुराणाचा एक भाग, एक विषय आहे की तडाग आणि सरोवर. तडाग म्हणजे संस्कृतमध्ये त्याला सरोवर म्हणतात, की पाण्याचे साठे निर्माण करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. आपल्याला जे वाटतं ना की हे धर्म जे सांगतो हे कसल्या धर्मविर्माच्या नावाखाली काय गोष्टी सांगतात आणि धर्म नावानी काहीही लोकांच्या माथी मारतात, मुळामध्ये धर्माच्या मागची संकल्पना ही नाहीच आहे. धर्माच्या ठिकाणी जे पूर्त आहे आणि जे इष्ट आहे, इष्ट तर मनुष्याला लाभदायी आहेच आहे पण पूर्त समाजाला लाभदायी आहे, ते मनुष्यानी केलं की त्याच्यातून त्याला पुण्य प्राप्त होतं. याकरता म्हणून इथे सरोवर निर्माण करा, पाणी सांभाळा आणि वृक्ष वाढवा असा नारद पुराणाचा आग्रह आहे आणि त्यांनी वेळोवेळी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता ही जी कथा आहे ही लहानशी कथा, ते म्हणाले मी तुला सांगतो. आता नारदांनी पुन्हा विचारलं आणि मग ते म्हणाले की एवढ्याशा जलाशयाकरता
त्यांना जर धर्मविमान मिळत असेल तर त्या राजाला पण मिळालं आणि त्याच्या मंत्र्याला पण मिळालं. कोण प्रधान असेल, कोण असेल तो. तर म्हणाले, एवढ्या त्या भगीरथाने ती गंगा खाली आणली, मग त्या भगीरथाला काय मिळालं म्हणाले, कारण तो तो फारच मोठा ठरला जलाशय आणणारा. म्हणून त्यांनी सांगितलं की गंगेच्या प्रादुर्भावाची कशी गंगा खाली आली त्याची कथा सांगितली. म्हणाले, त्याचे जे पितामहगण आहेत त्या भगीरथाचे, ते सगळे कपिलाच्या क्रोधाने दग्ध झाले होते, भस्म झाले होते, त्या भस्माचे डोंगर बनलेले होते आणि त्या ठिकाणी खाली खोल पाताळात म्हणावं किंवा इतक्या खाली जावं अशा स्थानावरती ते पडलेले होते. आता म्हणाले, धर्मराजाच्या सांगण्यावरून तो महाबुद्धिमान राजा भगीरथ, कारण त्यांनी असं विचारलं की मी काय करावं, तेव्हा त्यांच्या लोकांनी किंवा त्याच्या राज्यातल्या लोकांनी भगीरथाला सांगितलं की हे कार्य योग्य आहे, तुझे जे पितामह आहेत ते सगळे आता कोणत्याही योग्य गतीला प्राप्त न होता त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांना योग्य गती प्राप्त व्हावी ह्याकरता तू काही कर. म्हणाले, मी काय करू, तू प्रत्यक्ष त्यांच्याकरता जे कार्य करायचं आहे त्याचा शोध घे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी आपलं सगळं राज्य मंत्र्यांच्या हातामध्ये सोपवलं आणि भगीरथ निघाला. आता त्याचा प्रवास सुरू झाला. आता तो कुठे राहत होता आपल्याला कळत नाही, पण ज्या गंगांचं वर्णन केलं आहे, पण आता असं आहे तो काळ इतका मागचा आहे की आपल्याला त्या नद्यांचा आजच्या स्थानांवरून त्याचा काही स्थानाचा पत्ता लावता येत नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी जटावल्कलं धारण केली आणि तो निघाला. त्याचा जो प्रवास, म्हणजे हिमालयाच्या दिशेने जायचा प्रवास सुरू झाला, त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा गोदावरीच्या किनाऱ्यावरती आला. आता गोदावरी म्हटलं तर आपल्या इथे दक्षिणेत आहे आणि हिमालयाचा प्रवास सगळा उत्तरेत आहे, त्यामुळे तो म्हणत त्यांनी लिहिलंय की तो गोदावरीच्या तटावरती आला आणि तिथे त्यांनी वनामध्ये महर्षी भृगु ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये तो गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आश्रमात सुंदर गायी आहेत, वातावरण उत्तम आहे, खूप मोठी वृक्षराजी आहे, सगळी स्वच्छता आहे, वातावरणामधला सगळं वातावरण प्रसन्न आहे, आतमध्ये यज्ञकुंड आहेत, तिथे सगळे आहुत्या देणं चालू आहे, असं सगळं सकाळी मोठं प्रसन्न वातावरण आहे आणि एका बाजूला भृगु ऋषी बसलेले आहेत आणि बसून त्या ठिकाणी आपल्या आलेल्या आपल्या समोर जे बसलेले लोक आहेत शंका समाधान करण्याकरता त्यांना काही समजावून सांगताहेत. राजा तिथे जाऊन पोचला, भृगु ऋषींनी त्यांना पाहिलं आणि ओळखलं आणि त्यांनी त्या राजांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि ते त्यांना म्हणाले, महर्षी म्हणाले की आपण इथे कसे काय आलात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, मी माझ्या प्रवासात मी हिमालयाकडे निघालो आहे, आपलं दर्शन झालं, मला खूप आनंद झाला. महर्षींना त्यांनी नमस्कार केला आणि भगीरथांनी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली. म्हणाले, आपण सर्व धर्माचे ज्ञाते आहात, सर्व शास्त्रांचे विद्वान आहात, मी संसाराच्या बंधनामध्ये भयानं ग्रस्त झालेलो आहे. कारण हे भयच आहे ना की आज आपले एवढे 60,000 पितृगण आहेत ते अशा स्थितीमध्ये राहिलेले आहेत की त्यांना काही योग्य गती मिळाली पाहिजे. म्हणून म्हणाले, मी फार त्रस्त आहे, त्यांच्या उद्धाराच्या मार्गामध्ये काय अडचण येते काय नाही मला माहिती नाही, पण तो मार्ग कसा सापडेल याच्या शोधात मी निघालेलो आहे. आता मी काय कर्म करावं म्हणजे ईश्वर माझ्यावरती संतुष्ट होईल आणि त्यांनी माझ्या पितरांना समाधान मला देता येईल, तो मार्ग मला आपण सांगावा. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, तू आपल्या शुभकर्मांनी तुझ्या कुलाचा उद्धार करण्याची इच्छा करतो आहेस, तू अत्यंत चांगला शुद्ध अंतःकरणाचा चारित्र्य संपन्न मनुष्य आहेस, तू नेहमी सत्याचं पालन कर, अहिंसा वृत्ती समजून घे, सगळ्या प्राण्यांच्या हिताच्या ठिकाणी तत्पर राहा, कधी असत्य भाषण करू नकोस, दुष्टांची संगत सोडून दे आणि सत्संगतीमध्ये आनंद मिळव, पुण्यकर्म कर आणि रात्रंदिवस भगवान विष्णूंचं स्मरण कर, याच्यापेक्षा मी तुला काय सांगू. आता भृगूंनी मग सत्य कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, भगवंताची उपासना कशी करावी, कोणत्या नामानी करावी, कशाचा जप करावा, विष्णूचं ध्यान कसं करावं, कोणत्या मंत्राचं सामर्थ्य काय, असा पुष्कळ मोठा सविस्तर उपदेश त्यांनी केला आणि त्या उपदेशानंतर समाधान मिळालेला हा राजा भगीरथ हिमालयाच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं. त्या ठिकाणी हिमालयामध्ये नांदेश्वर नावाच्या स्थानावरती जाऊन त्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. दिवसामध्ये किंवा दिवसाकाठी प्रत्येक दिवशी 3 वेळा आंघोळ करावी, 3 वेळा भगवंताची पूजा करावी, विष्णूची उपासना करावी आणि अशा प्रकारे काही काल गेला. त्याच्या तपाचरणाचा हा पहिला टप्पा
पुरा करून त्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह करून त्या ठिकाणी तो आता आपल्या ठिकाणी आपण आता काय प्रकारचं उग्र तप आचरावं याचा विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की आता दुसरं काही नाही. भगीरथाचं जे वर्णन केलं आहे ते असं आहे की तो दोन अंगठ्यांवर उभा राहिला, पायाच्या टाचा उंचावल्या, हात दोन्हीही पूर्णवर्ती केले, भगवंताच्याकडे नजर लावली आणि आपल्या श्वासांचं स्तंभन केलं. काल आपण म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी कुंभक केला आणि आश्चर्य असं आहे त्या कुंभकामध्ये देहाला किती काळ धारण केलं, 60,000 वर्ष त्या कुंभकामध्ये राहून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली. आणि आता सगळ्या देवदेवतांना भय वाटू लागलं कारण इतक्या काळाच्या तपश्चर्येनंतर त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या मुखापासून, त्या वातावरणापासून त्या तेजाचं तप, त्या ठिकाणी ते तप जे आहे ते तपाचं तेज, उलटं बोलले मी, त्या तपाचं तेज त्या ठिकाणी प्रकट होऊ लागलं आणि त्यामुळे तिथे अग्निप्रदीप्त झाला, उष्णता निर्माण झाली. आता लोकांना असं वाटलं, देवदेवतांना असं वाटलं की आता हा भगीरथ काय करतो. त्यावेळी ते सगळे भगवान विष्णूंच्याकडे गेले. विष्णूंनी सांगितलं की आपल्याला अभय आहे, त्याचा हेतूच आपल्याला त्रास देणं हा नाही आहे. आणि भगवंत त्यानंतर भगीरथाच्या तपस्येच्या स्थानावरती आले. तिथे आल्यानंतर भगवंत प्रकट झाले हे भगीरथानी पाहिलं. त्यांनी भगीरथानी भगवंताची स्तुती केली आणि ती स्तुती करून त्या ठिकाणी भगवंताला म्हटलं की भगवंता, आपण माझ्यापर्यंत येऊन मला दर्शन देण्याचं जे कार्य केलं मी कृतार्थ झालो. आपण मला कृपावंत अशा भगवंतांनी मला माझ्याजवळ येऊन जो आनंद दिला तो विलक्षण आहे, अशी अनेक प्रकारांनी स्तुती करून त्यावेळी भगवंतांनी त्याला म्हटलं की अरे भगीरथा, तुझ्या मनात जो हेतू घेऊन तू इथे आलेला आहेस तो हेतू तुझा सिद्ध होईल आणि तुझे हे जे पितामह आहेत ते सगळे माझ्या लोकाला येऊन मिळतील. आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की राजा, भगवान शिव हे माझं दुसरं रूप आहे. हे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आपण परवापासून बघतो आहोत की विष्णूची स्तुती करायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी लगेच शिवाचा उल्लेख या पुराणामध्ये आहेच आहे. त्यांनी सांगितलं की शिव हे माझं रूप आहे, माझं दुसरं रूप आहे आणि त्यामुळे तू यथाशक्ती त्यांचं स्तवन कर. ते शरणागत वत्सल आहेत, ते तुझं मनोरथ पुरं करतील. आणि असं म्हणून त्यांनी त्याचं पूजन करण्याकरता जी दिलेली अनुज्ञा आहे ती शिरसावंद्य मानून भगीरथांनी शिवाच्या उपासनेला सुरुवात केली. आता भगवान अंतर्धान पावले. राजा भगीरथाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे हे जे काय घडलं हे मला भास झाला का, मी स्वप्नात पाहिलं, हे मला घडलं असं वाटलं पण हे घडलं काय. त्याबरोबर भगवंताच्या मुखातून म्हणजे आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं, भगीरथा भगीरथा, हे तुला जे स्वप्नवत आहे असं वाटतं ती सत्यस्थिती आहे आणि तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि तू आता शिवाची उपासना कर. त्यांनी शिवांची स्तुती करायला सुरुवात केली आणि भगीरथांनी शिवाची उपासना केली आणि शिवाच्या उपासनेनंतर भगवान शंकर भगीरथाच्या समोर प्रकट झाले. त्यांचं जे रूप आहे ते नारद पुराणाने वर्णन केलं आहे की 5 मुख आहेत, 10 भुजा आहेत आणि अर्धचंद्र त्यांनी मस्तकावरती धारण केलं आहे. त्यांना 3 नेत्र आहेत, सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि त्यांची कांती हिमाचलाप्रमाणे उज्ज्वल आहे, गजचर्म पांघरलेलं आहे. अशा भगवान शिवाला पाहून भगीरथांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याला प्रेमाने उठवून भगवान शंकर म्हणाले, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या इच्छेला येईल तो वर माग. आता म्हणाले, तुझी स्तोत्र आणि तुझ्या तपस्या, शब्द कसा वापरला बघा पुराणांनी, कारण पुराणांनी उपासना करताना कठोर वैदिक तप कर असं म्हटलेलं नाही की तुझ्या स्तोत्रातून माझी स्तुती करतोस, तू ज्या प्रकारची तपश्चर्या करतोस ती स्तोत्रसुद्धा मला प्रसन्न करायला पुरेशी आहेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आता म्हणाले, मी जर वर देण्याकरता योग्य असेन तर म्हणाले, भगवान शंकरा मला एक वर द्या की माझ्या पितरांना मुक्त करा आणि ते मुक्त करण्याकरता आपल्या मस्तकी आपण जी गंगा धारण केलेली आहे ती जी गंगा आहे ती गंगा अवतरण करून पृथ्वीवरती आणा. आणि त्याप्रमाणे गंगेचं अवतरण झालेलं आहे. शिव अंतर्धान पावले आणि गंगेनी भगीरथाचं अनुसरण केलं आणि गंगा त्यांच्या मागोमाग आली आणि जिथे त्यांच्या पितामहांचं भस्म आहे त्या ठिकाणी गंगा आली. तिने त्या भस्माला सर्व बाजूनी घेरलं,
ते भस्म सगळं त्या गंगेमध्ये विलीन झालं आणि त्या क्षणी त्या सर्व 60,000 पितामहांना मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गाला गेले. आता त्या महापातकांचा त्यांचा नाश झाला. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे, ही जी गंगा आहे ती सर्व पातकांचं नाश करणारी आहे. या गंगेचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगायचं तर ऐकताना मलासुद्धा आश्चर्य वाटलं. आपण सगळे सश्रद्ध आहोत. भारतामध्ये गंगेविषयी प्रेम नाही असा मनुष्यच नाही. वैष्णवाच्या ठिकाणी तर गंगोदक हे सर्वात पवित्र आहे, की जिथून कुठून असेना त्यांनी गंगा आणावी आपल्या घरी, त्या गंगेचा एक थेंब का होईना आपल्या अंगावर घ्यावा आणि मग आपल्या कॉर्पोरेशनच्या नळातून येणाऱ्या पाण्याने आंघोळ करावी. म्हणजे जणू काही आपण गंगाजलानी स्नान केलं आहे अशी धारणा तो वैष्णव आपल्या ठिकाणी धारण करतो. आपल्याला सांगते औरंगजेबासारखा कट्टर मुसलमान तो सुद्धा आयुष्यभर कधीही गंगा जलाशिवाय पाणी प्यायला नाही आणि यमुना जलाशिवाय त्यांनी आंघोळ केली नाही. यमुनेच्या तो शेवटपर्यंत औरंगाबादला राहिला पण रोज त्याच्याकरता दिल्लीहून यमुनेचं आणि गंगेचं ताजं पाणी येत असं रोज. आणि इतकी श्रद्धा त्या गंगेवर, इतका त्या यमुनेवरती त्याचा विश्वास आणि प्रेम होतं. आज मी जेव्हा, आज म्हणजे अलीकडच्या काळात सांप्रत अलीकडे 4-2 महिन्यामध्ये जेव्हा आत्ता परवाचा कुंभ झाला, त्या कुंभामध्ये अमेरिकन लोकांनी गंगेच्या विषयी, यमुनेच्या विषयी, कावेरी ह्या सगळ्या नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे संशोधन केलं, आपण सुद्धा टी व्हीवरती बातमी ऐकली असेल, त्यांच्या संशोधनावरती एक छोटासा कार्यक्रम टी व्हीवर झाला. त्यांनी सांगितलं ह्या कुंभमेळ्याचं ह्या भारतीयांच्या ठिकाणी एवढं काय महात्म्य आहे, तर आणि ते गंगेच्या किनारी जावं वगैरे वगैरे, आणि लोक नर्मदेच्या किनारी जातात, कोणी कावेरीच्या किनारी जातात, आणि ते पुन्हा कुंभ आहे त्या ठिकाणी तर आपल्याला माहितीच आहे ती स्थानं बदलत जातात, त्याप्रमाणे त्या त्या स्थानावर लोक कुंभमेळ्या करता येतात. तर त्यांनी असं सांगितलं की हा कुंभकाल आला, पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ ह्या दोन्हीही कालामध्ये गंगेचं जल आपोआप शुद्ध होतं. म्हणजे नैसर्गिकरित्या कुंभकालामध्ये जलाच्या शुद्धीची प्रक्रिया होते. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा काळ भारतीयांना कळला कसा, की ज्या काळामध्ये गंगेची शुद्धी

म्हणजे ती स्वर्गामध्ये विस्तारलेली होती. आपण वर्णन वाचलंय की सुरुवात करताना नारद पुराणाचं आपण वाचलंय की सीता नावाचा जो गंगेचा प्रवाह आहे त्या प्रवाहावरती जाऊन नारदांनी आणि ह्या सनतकुमारांनी स्नान केलेलं आहे असं आपण वाचलं. पण भगीरथानी काय केलं, भगीरथाचं मोठेपण सांगून मग आपण कथाभाग संपवू, की ती गंगा वामनाच्या चरणापासून ह्या पृथ्वी तलावरती आली आणि ती तिच्या अनेक धारांनी अनेक ठिकाणी पसरली. आपल्याला माहिती आहे ना आजकालच्या काळामध्ये लोक इतिहास सांगतात की गंगा जी आहे ती आमच्या गोमुखापाशी जो तिचा प्रवाह बदलला आहे ती चीनमध्ये मोठ्या प्रवाहाने वाहत होती, अनेक ठिकाणी अनेक प्रवाहाने वाहत होती. भगीरथाचं मोठेपण काय, भगीरथानी ते सगळे प्रवाह एकत्र केले आणि ते सगळे प्रवाह जे वळवले ते आमच्या भारताकडे आले. त्याचा जो आमच्यावरती असलेला उपकार आहे की संबंध जे जल आहे जे स्वर्गापासून निघालेलं आहे, म्हणजे आम्ही गंगेला स्पर्श करतो तेव्हा आम्ही पृथ्वी तलावरच्या जलामध्ये आंघोळ करत नाही, आम्ही स्वर्गात आंघोळ करत असतो. काय त्याचं महात्म्य काय, केवढं मोठेपण आहे. त्या भगीरथानी जे दीर्घकाल तपाचरण केलेलं आहे आणि त्या सगरांनी सुद्धा हे 60,000 जे पुत्र आहेत ते कसेही उन्मत्त असो कसेही मदोन्मत्त असो पण त्यांनी जो गंगेकरता मार्ग खणला आहे त्याचं काय, त्या 60. आणि म्हणून आता उलटं आपण पाहू की उलटं असं आहे की ती गंगा भगीरथाकडून या भारतवर्षामध्ये यायची होती म्हणून कालाचा महिमा असा आहे की त्या सगराकडे ते 60,000 पुत्र जन्माला आले आणि त्या 60,000 पुत्रांच्याकडून ते कार्य सगर राजाच्या काळामध्ये घडवून घेतलं गेलं. 1,012 किलोमीटरचा तो मार्ग आहे, मैलांचा तो मार्ग आहे, तो सगळा मार्ग सगर पुत्रांनी खणलेला आणि भगीरथ चालत गेलाय फक्त आणि गंगा मागून आली आहे, भगीरथाच्या मागोमाग आली आहे आणि तिने हा मार्ग अनुसरलाय. आणि त्यामुळे हे जे आख्यान आहे हे कोणत्याही पुराणातलं असो त्या गंगेच्या महात्म्यानी त्या आख्यानाचं मोठेपण आहेच आणि त्यामुळे सगळ्या संतांच्या ठिकाणी गंगेच्या विषयी प्रेम आहे. अंतःकरणामध्ये गंगा आणि यमुनेच्या विषयी असणारा जो भाव आहे तो विलक्षण आहे आणि म्हणून मीराबाईंनी सुद्धा म्हटलंय चलो मन गंगा जमुना तीर.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा

एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत. नवविधा भजन चालू आहे. आज समास आठवा घ्यायचा आहे. सख्य भक्ती. मीराबाई राजघराण्यातील, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाहीये, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षीच रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहेत, श्रीधर स्वामी आहेत. सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहेत. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं, इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात, पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमागं आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थ आणि शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. तर परमार्थ करायला देखील फार मोठं धारिष्ठ लागतं. म्हणून सर्व अर्पावे, भगवंतासाठी सर्वच्या सर्व सोडून द्यावं आणि प्राण तुही वेचावा. आपले अवघेची जावे परी देवासी सख्य राहो. माझं सगळं गेलं तरी चालेल, पण देवाशी सुटता कामा नये. परमेश्वर माझा सखा आहे. घरची माणसं सुटतात, आजूबाजूची माणसं सुटतात, सगळ्या जगाची निंदा सहन करावी लागते. लोक वेडा देखील ठरवतात, दगड मारायला कमी करत नाहीत, गाढवावरून धिंड काढायला कमी करत नाहीत, पण ते अशा एका बोधावर असतात की भक्त मंडळी की देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करू. म्हणून परी देवासी आपले सख्य अवघेचे जावे, परी देवासी सख्य राहावे. आईसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. भगवंताच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम जडलं पाहिजे. आपण कुणाच्या तरी वर प्रेम करतो आणि त्याच्या पाठीमागे आयुष्य आपलं उद्ध्वस्त करतो, सगळं जीवन जातं. कुणी सत्तेच्याच मागं लागतो, कुणी पैशाचाच मागं लागतो, कुणी एखाद्या व्यक्तीच्याच मागं लागतो, आणि मग लक्षात येतं ती व्यक्ती एक दिवस पाठ फिरवून निघून जाते, आणि मग लक्षात येतं आपण कशासाठी काय केलेलं आहे. पण भगवंत एकच असे आहेत, सद्गुरू एकच असे आहेत की ते कधीही आपल्याला पाठ दाखवत नाही. त्यामुळे जर प्रेम करायचंच झालं, सर्वस्व अर्पण करायचंच झालं, तर ते भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करावं. वेळ व्हायचंच झालं, भगवंतासाठी वेळ व्हावं. असं हे अनुभवाचे बोल समर्थ आपल्याला सांगतायत. देव म्हणजे आपला प्राण. प्राणाशी न करावे निर्वाण. प्राणाला आपण दूर ठेवून जाणार का? कुठं जायचं असेल तर प्राण बाजूला काढून ठेवला आणि आपण जरा हिंडून आलो असं शक्य आहे का? तर देवच आपला प्राण असल्यामुळे देवाला बाजूला ठेवून आपण काही केलं किंवा कुठे गेलो हे शक्य आहे का? वस्तुत असं लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला बाजूला काढताच येत नाही. ज्याला आपण मी म्हणतो आहो, ज्याला आपण प्राण म्हणतो आहो, आत्मा म्हणतो आहो, जीव म्हणतो आहो, तोच तर तो आहे. त्याला कसं बाजूला ठेवणार आपण? पण आपण देवाला कुठेतरी लांब ठेवतो, देवाला ठेवतो, त्याची पूजा करतो, आणि त्याच्यापेक्षा आपण वेगळेपणाने विभक्त होऊन मी काहीतरी करतोय असा भाव असतो. आता या सख्य भक्तीमध्ये हा विभक्तपणा संपत चाललेला आहे. हळूहळू त्याचं देहावरचं जे काही प्रेम होतं, देहबुद्धी जी होती, ती आता झिजत झिजत चाललेली आहे आणि हा भगवत रूप होत चाललेला आहे. म्हणून प्राण असीन करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते ऐसे असे. ऐसे परम सख्य धरिता, भगवंताशी परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पाहता आपण आतापर्यंत जी भक्ती करत होतो त्या भक्तीच्या सगळ्या प्रकारामध्ये भक्त देवाच्या मागे धावत होता. आता सख्य भक्तीमध्ये देवाला भक्ताची चिंता लागायला लागली. आता म्हणजे अशी काही जवळीक आलेली आहे की पहिल्यांदा त्यांनी देवाला मी तुझा आहे, मी तुझा आहे असं म्हणत भक्त त्याच्या पाठीमागे लागलाय,
सर्व काही सोडून त्याच्या पाठीमागे धावतोय. आणि असा एक क्षण येतो मग की देव त्याला म्हणतो तू माझा आहेस. आणि ज्या वेळेला देव म्हणतो भक्ताला तू माझा आहेस, तेव्हा भक्ताची चिंता संपते की आता भगवंताने भक्ताचा हात धरलेला आहे. जसं मुलाने आईचा हात धरलेला असला तर ते केव्हाही सोडून रस्त्यावर पळू शकतो, परंतु जेव्हा आई मुलाचा हात धरते बळकट, तेव्हा त्या मुलाला सोडून घेता येत नाही. तसं जेव्हा भगवंत म्हणतात किंवा सद्गुरु म्हणतात शिष्याला अरे तू माझा आहेस, असं जेव्हा त्याला म्हणतात, तेव्हा भक्ताचं काम एवढंच राहतं किंवा शिष्याचं काम एवढंच राहतं की आता ते सांगतील तसं करायचं. त्यांनी बस म्हटलं की बसायचंय, उठ म्हटले की उठायचंय, ते जे काही सांगतील ते करायचे, ज्या सांगतील ती उपासना. तिथं का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, कशासाठी विचारायचं नाही, पण ती स्थिती येण्यासाठी ते सद्गुरूही त्याच तोलाचे पाहिजेत, शिष्यही त्याच तोलाचा पाहिजे. नाही तर सद्गुरु जर नसतील आणि जर सामान्य व्यक्ती असेल तर त्या शिष्याचं वाटोळं होतं ते आपण पुढच्या 5व्या दशकात पाहणार आहोत की किती प्रकारचे सद्गुरु असतात आणि त्याच्यातून ते जर बरोबर नसतील तर चांगला शिष्य देखील वाया कसा जातो. पण इथं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आपण असं धरलेलं आहे की भगवंत आहेत, सद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी आपण सख्य जोडतो आहोत. तर अशा सरीचं सख्य जर जोडलं तर देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोवरी जळता विवरद्वारे काढले. पांडवांनी गोपाळ कृष्णाला धरलेलं होतं, तूच आमचा सखा आहेस असं म्हटलं होतं. त्यांना भगवंतांचं एवढं मोठे पण कळलेलं नव्हतं, तरी देखील तो सखा आहे असं मानलेलं असल्यामुळे जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर संकट आली त्या त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला त्यांनी पांडवांना वाचवलेलं आहे. लाक्षागृहात जळतील ते जळू नयेत म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे. देव सख्यत्वे आहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी. देव सख्यत्वाने आपल्याजवळ राहावा असं जर असेल तर त्याचं वर्म आपल्याजवळच आहे. देवाला कसं आपल्याशी जोडून ठेवायचं हे भक्तांनी पाहायचं आहे, म्हणून ते वर्म समजून घेतलं पाहिजे. ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसाते. पडसाद जो आहे जसं आपण म्हणतो, जसं आपण बोलावं त्याचाच प्रतिध्वनी येतो, तसं आता भगवंताचं ह्याच्यामधलं नातं असं झालेलं आहे की तो ज्या प्रकाराने भगवंताची पूजा करतो, भजन करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याचाच प्रतिसाद भगवंत त्याला देत असतो. कारण भगवंतांनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की मी सर्वांच्याशी सारखाच आहे, कारण सर्व माझीच लेकर आहेत, मीच सर्व ठिकाणी आहे, तथापि सुद्धा ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यन. मी जरी सर्वांच्याशी सारखा असलो तरी जो भक्त विशेषत्वाने माझ्याशी जसा वागतो त्याप्रमाणे मी त्याला प्रतिसाद देत असतो. तसं सर्वांच्याशी समत्व भावाने असलेले भगवंत देखील भक्त जर त्याला सर्वस्व मानत असतील, त्याच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवून राहत असतील, तर भक्ताच्या अंतःकरणात जसा अनन्य भाव आहे तसं भगवंत देखील त्या भक्ताला आपल्या अंतःकरणात ठेवतात. एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलंय ज्ञानी तो आत्मा माझा, तो ज्ञानी भक्त जो आहे तर तो माझा आत्मा आहे. म्हणजे भक्त म्हणतो भगवंत हा माझा आत्मा आहे आणि भगवंत म्हणतात भक्त हा माझा आत्मा आहे, इतके ते एकमेकाशी एकरूप झालेले असतात. म्हणून इथं ते म्हणतात आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे. आपण जर अनन्य भाव धरून राहिलो तर देव देखील त्याला पावतो. पण आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आपला पडसादच त्याच्यामध्ये असल्यामुळे आपण ज्या तऱ्हेनं वागू, आपणच जर त्रासदायक असलं भगवंतालाही त्रास होतो. म्हणून काही केवळ असं म्हटलं असतं की भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य झालं तर भक्तानी स्वतःला देखील जरा देखील त्रास नाही, खिन्न झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, भगवंतालाही दुःख होतं. तसं लहान मूल रडायला लागलं तर आईला देखील रडू येतं की काय झालं याला. तसं भगवंतानी अशी इच्छा असते की भक्तानेही आनंदात राहावं, माझ्याशी एकरूप पूर्ण राहावं. आणि त्याप्रमाणे जर भक्त असेल तर भगवंतांना ते अधिक प्रिय असतं. म्हणून जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, जसं जसं भजन असेल त्याप्रमाणे देवही त्याच प्रकाराने त्याच्याशी असतो. म्हणून अवघे जाण आपणाची पासी. त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होणं हे भक्तावरच अवलंबून आहे. देवाची कृपा आपण प्राप्त करून घेणं, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घेणं, हे सगळं जे आहे ते भक्ताच्याच पाशी आहे असं समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतात. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. काही वेळा काय होतं, आपल्या मनासारखं जर झालं नाही तर ईश्वरावरची निष्ठा ढळते. इतके वर्ष आम्ही भगवंताची एवढी प्रार्थना केली, पूजा केली आणि संसारात असं कसं झालं आमच्या, आता आम्ही याच्या पुढे भगवंताची पूजा करणार नाही,
असं म्हणणं किंवा त्याला बाजूला सारणं म्हणजे त्याच्यावरची निष्ठा मोडण्यासारखं आहे. वस्तुतः जे जे काही घडत असतं ते ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे घडत असतं. भगवंतावरची निष्ठा मोडण्याचं काहीही कारण नाही, पण पुष्कळ वेळा अज्ञातान किंवा मनाला व्यग्रता जास्त आल्यामुळे असं काहीतरी घडतं. त्या ठिकाणी म्हणतात समर्थ, मनासारखं घडलं नाही म्हणून भगवंतावरची निष्ठा मोडणं हे बरोबर नाही. असं जर झालं तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली तर ती चूक आपली आहे, भगवंताची नाही हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी निष्ठा ठेवून राहायचं. आणखी काय काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या प्रवचनात पण. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच। सादरकर्ते आहेत गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।
2: संकटनाशक शाबरी कवच। शाबरी कवचाचा पूर्व इतिहास। उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले। ते दर्भावर आपटून त्याचे 3 भाग झाले। एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला। त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली। तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले। कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले। 5व्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला, तो बद्रिकाश्रमास गेला। तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली। एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले। दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली। आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले। मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली। त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला। भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले। त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले। त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या। तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली। त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली। कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले। शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले। शाबरी विद्येची निर्मिती। मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले। त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला। या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले। त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे। या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. आंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंपकंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवचशक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्ट चतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितं वंदे गुरोर मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः, असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: दूसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देही मम ह्रीम सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ्यांच्या चिंतातूर मनाला स्वामींनी क्षणार्धात पालटून टाकलं। चिंतोपंत टोळांमध्ये आमूलाग्र बदल झाला ही बातमी सोलापुरात पसरली। स्वामींच्या दर्शनाला आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या। स्वामींचे अलौकिक चमत्कार लोकांच्या निदर्शनाला येत होते आणि लोक अक्षरशः चकितच होत होते। स्वामींचा मुक्काम सोलापुरात जेव्हा होता त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली। त्याचं काय झालं तर सोलापुरात गावाला पाणी पुरवणारा तलाव अचानक कोरडा पडला। पाण्याचं दुर्भिक्ष झालं। लोकांना खूप लांबवर मैलच्या मैल चालत जाऊन नित्य पाणी आणायला लागायचं। लोकांनी स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली आणि विनंती केली की स्वामी प्यायला पाणी नाही, सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आहे, पाऊस नाही, काहीतरी करा, आमचे प्राण वाचवा। स्वामींनी काय केलं तर ते कोरड्या पडलेल्या सिद्धेश्वर तलावाच्या काठावर उभे राहिले, डोळे मिटले, काही मंत्रोच्चार केले, त्यानंतर आपले दोन्ही हात पसरले आणि आकाशाकडे बघत म्हटलं, अरे वरुण राजा, तू का रे रुसला आहेस? लोक पाण्या वाचून तडफडत आहेत, त्यांची तहान तू शांत कर, तुझी कृपा ह्या गावावर आता होऊ दे। तू असा कोसळ की सिद्धेश्वर तलाव ओसंडून व्हायला हवा। स्वामींचे शब्द पूर्ण झाले आणि अचानक काळे भोर ढग आकाशात जमा होऊ लागले। विजा कडकडू लागल्या, दिवसा अंधार पसरला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। स्वामींचा हा चमत्कार पाहून लोक पावसात आनंदाने नाचू लागले। सर्व लोकांनी स्वामींच्या भोवती फेर धरला। किती वेळ गेला लोकांना कळलं नाही। सिद्धेश्वर तलाव ओसंडून वाहू लागला। लोकांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली। स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत ह्याची आता लोकांना खात्री पटली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सतत परमार्थाच्या वाटेवरून चालायला हवं। प्रपंच तर कराच, परंतु प्रपंचात सुद्धा तुमचा परमार्थ शोध कधी संपता कामा नाहीये। ह्या संदर्भात स्वतः श्री गोंदलवेकर महाराजांनी म्हटलंय, आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा आपण परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा। भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ। ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला। आपला प्रपंच परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे। स्वामी भक्तांनो, तुम्ही हे नीट लक्षात घेऊन परमार्थात रममाण व्हा, त्यातच तुमचं कल्याण आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 जून. परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य योनीत आणलं. भगवंता आता नाही तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्माला आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो, याला काय करावं. झोपेचा सोंग घेतलेल्याला जागं करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो, यात दोष गंगेचा का माझा. गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात. मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं असं एकाने म्हटलं, त्यावर दुसरा म्हणाला, याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे, त्याला जो पापी नसेल त्यांनी कवटाळावं म्हणजे त्याची रक्तपीती जाईल. पण एवढं होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान, गंगामाईचं रोज स्नान करणारे, तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकत टेकत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सर्व पापं नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोर गरीब भोळे भाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येतं ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरवसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा, पण आपण आहोत अर्धवट. म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलं आहे असं वाटतं. अशा माणसाला शंका फार आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण आहे. अमुक एक खरं आहे असं कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन.

0: दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: प्रार्थना आणि विज्ञान, उपासना आणि विज्ञान किंवा मंत्रशास्त्र आणि विज्ञान, आपण त्याचा काहीही शीर्षक म्हणून विचार करा, पण या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आहे की आता आदरणीय सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मावरती देशातून आणि देशाबाहेरून प्रचंड आघात होत आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये हा धर्म याच्या स्वरूपात टिकू नये याचा अनेकांनी चंग बांधलेला आहे. आणि त्याचबरोबर दुर्दैवानी आमच्या देशात परिस्थिती अशी आहे की या धर्माचं काही वैशिष्ट्य, या धर्माचं काही मोठेपण, या धर्माच्या तत्वज्ञानाविषयी काही कुतूहल असं कुणाच्या अंतःकरणामध्ये फार प्रकर्षाने उत्कटतेने राहिलं आहे असं दुर्दैवाने दिसत नाही. ते प्रमाण फार अल्प आहे. हे जर आमच्या पिढीत झालं आणि आमच्या पुढच्या पिढीमध्ये झालं तर आताची जी नव्याने निर्माण होणारी जी पिढी आहे त्या पिढीपर्यंत हे जाणं अवघड आहे. आणि ज्या शाळेत शिकतात, ज्या भाषेत शिकतात, जो अभ्यासक्रम शिकतात त्याच्यामध्ये त्यांच्यावरती हा संस्कार ग्रहण करणं अवघड आहे. आणि त्यामुळे आमचं तत्वज्ञान आता प्रत्यक्ष आमच्या अभ्यासक्रमात नाही, घरामध्ये त्याचं आचरण दिसत नाही, समाजात दिसत नाही. आणि आमची जी म्हणून माध्यमं आहेत, ज्याला प्रिंट मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा, आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मीडियाचा विचार करतो ते सगळं मास कम्युनिकेशन हे फार वेगळ्या पातळीवर आहे. आणि त्यामुळे आमच्या मुलांना ज्या पद्धतीने जीवनामध्ये जगताना अनुभव येतात ते हे जे काही आपण बोलणार आहोत त्याच्यापेक्षा फार दूरचे आहेत. फक्त अपेक्षा एकच आहे की आमचं तत्वज्ञान मुलांच्या लक्षात आलं न आलं, आमच्या धर्मातले संस्कार सांभाळताना त्यांना वेळ मिळाला न मिळाला, कोणत्याही प्रकारे आमच्या संस्कृतीविषयी, आचारधर्माविषयी मुलांना उत्सुकता वाटली न वाटली तरी सुद्धा हा जर संस्कार ठेवायचा असेल तर आपल्याकडचं एक प्रसिद्ध वचन आहे की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. की खूप अंधार जरी असला तरी सुद्धा एक लहानशी पणती जरी सांभाळली तरी सुद्धा ती पणती त्या ठिकाणी काहीतरी प्रकाशित करण्याकरता लाभदायी ठरते. त्या दृष्टिकोनातून एकच धारणा आहे आमच्या मुलांना पटो न पटो. मुलांचे आई वडील धर्म, संस्कार, संस्कृती, आचार, तत्वज्ञान यांच्याविषयी उत्सुक असोत नसोत, जसं मुलांच्या अभ्यासक्रमामधलं सगळंच पटतं असं नाही, सगळंच मुलांना आवडतं असं नाही, सगळंच आई वडिलांना जमतं असं नाही, तरी सुद्धा मुलाला चांगले मार्क्स मिळावेत, मुलगा चांगल्या गुणवत्तेने पास व्हावा याकरता म्हणून आई वडील जशी धडपड करतात त्याच भावनेने अगदी पूर्णपणाने विश्वास न ठेवता सुद्धा आमच्या घरातल्या मुलांच्याकडून 5 मिनिटाची प्रार्थना करून घ्यावी त्याच्याकरता कळकळीची विनंती आहे आणि त्याच्याकरता हा 4 तासाचा प्रपंच आहे. आपण हे सगळं जे करतो त्याच्या मागची भूमिका एवढीच आहे, याच्यापेक्षा अधिक नाही, की आमचा संस्कार एवढा रुजवा तो पुढे काय करेल ते बघू दे, आम्हाला काही जमत नाही न जमू दे. आणि त्या भूमिकेमधून हा विषय मांडताना की धर्माचं कोणतंही अंग आमच्या जीवनामध्ये तितकं सक्षम, सबल, समर्थ राहिलेलं नाही असं असून सुद्धा जर हाच धर्म याच बीजामधून सुप्तावस्थेमधून जर पुन्हा बहरायचा असेल तर आम्हाला एक संस्कार ठेवता येतो, तो ठेवता येईल आणि त्याच्यातून पुन्हा सगळं निर्माण करता येईल आणि ते म्हणजे उपासना आहे. ती म्हणजे प्रार्थना आहे, त्याच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे। ते सामर्थ्य बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुन्हा निर्माण करून देईल, जे आमचं सुप्तावस्थेत चाललं आहे, इतकी ज्याची परिस्थिती अवघड आहे। असो आजचा आपला जो विषय आहे तो प्रार्थना आणि विज्ञान, उपासना आणि विज्ञान किंवा मंत्रशास्त्र आणि विज्ञान असं आहे। हे सगळे जे विषय आहेत त्याच्या मागचं जे तत्वज्ञान आहे, भूमिका आहे, विचार आहे, हा सगळा आम्ही कशातून घेतो, कशातून घेतला आहे, तर ह्याचं मूळ आमचा वेद आहे। आम्ही स्वतःला जेव्हा हिंदू म्हणतो त्यावेळी आम्ही जेव्हा हिंदू आहोत त्याच्या आधी आम्ही वैदिक आहोत। ज्याच्यावर श्रद्धा ठेवून ही सगळी तत्व हिंदू धर्माची उभी राहिलेली आहेत तो ग्रंथ हा वेद आहे। आणि आमच्या चार वेदांच्या वरती या धर्माचं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे हा हिंदू धर्म ज्याच्यावर उभा राहिला त्या वेदांच्या वाणीबद्दल जे सांगितलं जातं ते असं आहे की ही वाणी वेदांची स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहे। वेदाची वाणी ही त्रिकाला बाधित सत्य आहे। वेदांनी प्रतिपादित केलेली तत्व ही बहुआयामी आहेत, म्हणजे मल्टी डायमेन्शनल आहेत। आणि ही वेदांची वाणी मंत्रमय आहे। या वाणीच्या ठिकाणची जी मंत्रमयता आहे, मंत्र म्हणजे काय, मंत्रमयता म्हणजे काय, या सगळ्याचा विचार करून आपण प्रार्थनेचा विचार करणार आहोत। तर हा विचार करत असताना आज या भौतिक जगतामध्ये आमच्या मुलांना, आमच्या पुढच्या पिढीला असं वाटतं की जे विज्ञानाला मान्य आहे तेच आम्हाला मान्य आहे, जे विज्ञानाला मान्य नाही ते आम्ही मान्य करू शकत नाही, अशी जी आमची धारणा आहे ती धारणा आम्ही भौतिक विज्ञान कुठपर्यंत प्रगत आहे आणि आम्ही काय करू शकतो किंवा आमचं विज्ञान किती प्रगत आहे याचा जर आम्ही विचार केला तर आमच्या लक्षात येतं की भौतिक विज्ञानाला मर्यादा आहेत। भौतिक विज्ञान अजूनही विकसनशील अवस्थेमध्ये, जगामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये जे संशोधन चालू आहे त्या संशोधनाचं आम्हाला आकर्षण आहे। आम्ही इंटरनेटवर जातो आणि कोणताही विषय घेतो आणि म्हणतो आता या विषयात जगात काय म्हटलंय बघूया, या विषयात काय संशोधन चाललंय ते आपण पाहूया, आणि त्या उत्सुकतेने आम्ही पाहतो। त्यावेळी आम्ही एक विसरतो की ज्या उत्सुकतेने नवीन संशोधन काय आहे हे पाहतो त्यावेळी मनात एक विसरतो की याच्या आधीचं जे संशोधन आम्ही प्रमाण म्हणून स्वीकारलेलं आहे ते संशोधन बाजूला जाऊन त्याच्या ठिकाणी नव्याने काही सिद्धांत प्रस्थापित होतोय। आपल्याला एक सर्व मान्य असलेलं, सर्वांना माहीत असलेलं उदाहरण देते की पीटर क्युरी आणि मेरी क्युरी यांनी रेडियम धातूचा शोध लावला आणि एक मोठं संशोधन, महत्वाचं संशोधन म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालं। त्यानंतर पीटर क्युरींचं निधन झालं आणि मेरी क्युरींनी ते संशोधन पुढे नेलं। आता पहिले सिद्धांत मागे पडले, बाईंचं संशोधन पुढे गेलं, नवीन सिद्धांत आले, नव्या नव्या गोष्टींवर प्रकाश पडला म्हणून बाईंना, म्हणजे मॅडम क्युरींना पुन्हा नोबेल प्राइज मिळालं। त्यांच्यानंतर त्यांची मुलगी आणि जावई ज्युलिओ क्युरी या लोकांनी तेच संशोधन पुढे नेलं आणि त्या दोघांना पुन्हा नोबेल प्राइज मिळालं। एका घरामध्ये तीन नोबेल प्राइज मिळण्याची हॅट्रिक त्यांच्या कुटुंबामध्ये झाली। पण आपण त्याच वेळी एक विसरलो की पहिलं जे संशोधन होतं ते परिपूर्ण नव्हतं, दुसरं जे संशोधन होतं तेही परिपूर्ण नव्हतं, तिसरं जे संशोधन होतं तेही परिपूर्ण नव्हतं। म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते चालूच आहे आणि ते जे संशोधन आहे ते चालूच राहणार आहे, ते कदाचित स्वीकारलं जाणार आहे, कदाचित स्वीकारलं जाणार नाहीये, कदाचित ते मागे पडणार आहे। आता सुनीलजी म्हणाले त्याप्रमाणे माझा स्वभाव थोडा कठोर आहे, तो कठोरपणाच माझ्या बोलण्यातून कधी कधी अधिक कडवटपणाने बाहेर पडतो। आमच्या देशामध्ये ज्यांना आम्ही शास्त्रज्ञ म्हणून गौरवलं, हॉईल नारळीकर सिद्धांत, नारळीकरांनी 27व्या वर्षी ज्याचा शोध लावला तो सिद्धांत 10-15 वर्षाच्या आतमध्ये त्या सिद्धांताची निष्फळता प्रत्ययाला आली। म्हणजे विज्ञानामध्ये निर्माण झालेला एक सिद्धांत आपल्या डोळ्या देखत शास्त्रीय क्षेत्रातून नाकारला जातो, अशा शास्त्रज्ञांनी भारतीयांची शास्त्र नाकारण्याचं धाडस करू नये, कारण भारतीयांचं शास्त्र जे आहे आज हजारो वर्ष, आज 25,000 वर्षाचा काळ मॅक्स मुलर सारखा मनुष्य सांगतो की वेदांचा काळ 25,000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणून आम्ही सांगतो की वेदामध्ये प्रतिपादित केलेलं जे तत्वज्ञान आहे, जे सिद्धांत आहेत, ते त्रिकाला बाधित सत्य आहेत. आजही किंबहुना बार्कचे शास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी असं म्हटलेलं आहे की जो जो आमच्या विज्ञानामध्ये, जो जो थिअरॉटिकल फिजिक्समध्ये आमचं संशोधन वाढतं आहे आणि त्याला अधिकाधिक खोली येते आहे, तो तो शंकराचार्यांचा अद्वैताचा सिद्धांत अधिकाधिक सिद्ध होतोय. आम्ही अधिकाधिक त्या सिद्धांताच्या जवळ जातोय. किंबहुना आज तर परिस्थिती अशी आहे की आम्ही आमच्या सर्व क्षेत्रातले जे सिद्धांत आहेत ते आज आपण पाहणारच आहोत की ज्या एका आमच्या मूलभूत सिद्धांतापाशी आम्ही आलेलो आहे की परमात्मा कसा आहे, एकमेवा द्वितीय आहे. आणि आज आमचं विज्ञान पण म्हणतं आहे की एनर्जी एकटी एक आहे आणि तिच्या ज्या अनेक शाखा आहेत त्या सगळ्या तिचीच रूपांतर आहेत, तिचीच ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आणि तिचीच कन्व्हर्शन्स आहेत. तीच स्वतःला बदलून घेते, तीच रूपांतरित होते, मुळामध्ये शक्ती तशीच कायम राहते. मग आमचा परमात्मा काय करतो, दुसरं काही करत नाही. असो, सांगण्याचा हेतू असा आहे की वेदांनी प्रतिपादित केलेली जी जे सिद्धांत आहेत, जी तत्व आहेत, ज्या भूमिका आहेत, त्या त्रिकालाबाधित सत्य आहेत. त्यावर आमच्यावर आरोप असा होतो की अहो, एकदा त्यांना त्रिकालाबाधित सत्य म्हटलं, एकदा वेद म्हणजे सगळं काही आमच्या वेदात आहे असं म्हटलं, म्हणजे तुम्ही सुटलात. हे नवीन नवीन जे काही येतं ते प्रत्येक आमच्या वेदात आहे असं तुम्ही म्हणता, असा आम्ही दावा कधीच करत नाही. तुम्ही बोलाल ते प्रत्येक वाक्य वेदातून काढतो असं आम्ही म्हणत नाही. जे जे निसर्गामध्ये घडतं आहे, जे जे ज्ञान म्हणून आहे, जे जे नॉलेज म्हणून आहे, त्याचा अभ्यास करण्याची जी एक भूमिका आहे, जी वेदांनी स्वीकारली आहे, ती भूमिका परिपूर्ण आहे. आणि त्या भूमिकेतून काढलेले जे निष्कर्ष आहेत, ते निष्कर्ष त्रिकालाबाधित सत्य आहेत. आम्ही जरी आता ऍटॉमिक स्ट्रक्चर दिलं, तरी सुद्धा ऍटॉमिक स्ट्रक्चर नंतर आज त्याच्यामध्ये, म्हणजे नील्स भोरपासून आजपर्यंत, त्याच्यामध्ये जे जे म्हणून ऍडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये जे जे म्हणून भर रूपामध्ये पडलेलं आहे, ते जर पाहत चाललो तर आमच्या शास्त्रज्ञाला ऍटमचं तरी स्ट्रक्चर किती कळलं, ऍटमच्या विषयीचं गूढ तरी किती उलगडलं. काल आपण पाहिलं त्याप्रमाणे एक पेशी, एक डीएनए, त्या डीएनएच्या ठिकाणी असणारा त्याच्या केंद्रातला कण किती उलगडला. अनेक क्षेत्रामधून जरी आम्ही विचार केला तरी सुद्धा रहस्य रहस्य शिल्लक आहे. आणि सुदैवानी वेदानी ते प्रत्येक रहस्याचं जे उद्घाटन केलेलं आहे, त्या सिद्धांताची जर प्रचिती आपल्या जीवनात पाहिजे असेल तर माणसानी अभ्यास करावा, त्यांनी सांगितलं आहे त्या दिशेनी चालावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. आणि त्याचा अनुभव घेऊन ही मंडळी जेव्हा हे असंच आहे हे प्रतिपादित करतात, त्यावेळी आमचं ज्ञान अनुभव शून्य नाही, आमचं ज्ञान पुस्तकी नाही, आमचं ज्ञान नुसतं गणिती नाही, आमचं ज्ञान नुसतं वैचारिक पातळीवरती केलेली शब्दांचे खेळ म्हणजे जगलरी नाही. इट इज नॉट मॅथमॅटिकल जगलरी, इट इज नॉट लिटरल जगलरी. ना लिटरल आहे, ना शब्दांचा खेळ आहे, आणि ना तो गणिताचा खेळ आहे. असो आपल्या पुढे मांडण्याचं कारण असं, कारण काय आहे ही सगळी धाडसी विधान आहे की वेदांची वाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. ते म्हणतील काय सगळा सत्यतेचा अधिकार किंवा मक्ता काय फक्त तुम्ही घेतलाय. चॅलेंज घ्या, तुम्ही आव्हान द्या, आणि त्या आव्हानाला आम्ही उभे राहू शकतो की नाही बघा. आणि त्यामुळे जो जो विज्ञान विकसित होत आहे आपल्याला त्याचा एकच निर्वाळा देऊन पुढे जाते की आज जगामध्ये नासामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत ते सर्व शास्त्रज्ञ जेव्हा विज्ञानाचा अभ्यास करतायत, अंतरिक्षाचा अभ्यास करतायत आणि अंतराळ यानामधून हे संबंध ब्रह्मांड शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत, ते सगळे शास्त्रज्ञ फक्त उपनिषद वाचतात. कारण ते असं म्हणतात की या ठिकाणी मांडलेल्या ज्ञानाला जी शास्त्रीयता आहे, जी शास्त्रीय बैठक आहे, ती बैठक विचारात घेण्यासारखी आहे आणि तीच शाश्वत आहे अशी त्यांची धारणा आहे. आपल्यापुढे हा विषय फार वाढवत नाही मी, आणि पुढे जाते. एवढ्याच करता हा विषय मांडला कारण वेदांच्या ठिकाणी जे सिद्धांत प्रतिपादित झाले आहेत ते त्रिकालाबाधितच सत्य आहेत असं मी का म्हणतो, त्याची सत्यता कशी आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याच्या पुढे आपण जो विषय मांडणार आहोत ते वेद स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहेत, की ते कुणी निर्माण केलेले नाहीत, ते एका विशिष्ट स्थितीमध्ये निर्माण झालेत. पहिल्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशीपासून आपण जो विषय मांडतो आहोत, या भारतीयांनी ज्याला ज्ञान म्हटलेलं आहे ते ज्ञान हे कुणाच्याही ठिकाणी अंतस्फुरणाने निर्माण झालेलं ज्ञान आहे. आणि त्याच्यापुढे एकच टिप्पणी आहे की ज्याला अंतस्फुरण होतं आहे त्याच्या अंतःकरणाचा विकास ज्या पायरीवर आहे त्या पायरीवर ज्ञानाची सत्यता आहे. आणि त्यामुळे जेव्हा ऋषी आहेत त्या ऋषींच्या ठिकाणी जेव्हा प्रज्ञा परिणत आहे, तत्र ऋतंभरा प्रज्ञा असं पतंजलींनी म्हटलेलं आहे, की प्रज्ञा कशी, त्याच्या ठिकाणची बुद्धी कशी, त्याच्या ठिकाणचं ज्ञान ग्रहण करण्याची आणि ज्ञान करून घेण्याची ताकद कुठपर्यंत विकसित झालेली आहे, त्याच्याकरता आपल्याकडे असं म्हटलंय तत्र ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा म्हणजे एखाद्या घड्यामध्ये पाणी गच्च भरलेलं आहे, त्या घड्याला किंचित धक्का लागला की हेनकळून ते पाणी खाली बाहेर पडतं. तसं त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्यांचा जो विचार आहे, त्यांचं जे चिंतन आहे ते परिपक्व आहे, फुल मॅच्युअर्ड आहे, पूर्ण परिपक्व झालेलं आहे. आता त्या परिपक्वतेमधून जे बाहेर पडणार आहे ते आपण आता म्हटलं तसं घडा थोडा हेनकळला की त्याच्यातून जे बाहेर पडतं, तसं पूर्ण परिपक्व असलेल्या त्यांच्या बुद्धीमधून ते बाहेर पडलेले ज्ञानाचे कण आहेत. आणि त्यामुळे ही जी बुद्धी आहे, ही जी ऋतंभरा प्रज्ञा आहे, ही ऋतंभरा प्रज्ञा ही सामान्य ज्ञान देणारी नाहीये, ती जी इंट्युटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे, ते जे अंतस्फुरणाने निर्माण होणारं ज्ञान आहे ते विशुद्ध ज्ञान आहे, ते विमल ज्ञान आहे, ते उपाधी रहित ज्ञान आहे, ते यथार्थ ज्ञान आहे. आणि ते जे ज्ञान आहे दॅट इज ॲब्सोल्यूट नॉलेज, की ज्याला कुठलाही व्हेक्टर नाही आहे, ज्याला कुठलीही मॅग्निट्यूड नाही, कुठलीही डायरेक्शन नाही, ते त्याच्या ठिकाणी आहे आणि ते त्याच्या ठिकाणी घन आहे, असं जे ज्ञानाचं स्वरूप आहे त्याला आमच्याकडे वैदिक ज्ञान असं म्हटलंय. वेद ह्या शब्दाचा अर्थच मुळी अतींद्रिय ज्ञान असं आहे. आणि त्यामुळे ते ज्ञान कुणाच्या तरी देहाच्या आश्रयाने प्रकट झालेलं आहे, पण त्या देहाचा स्पर्श त्या ज्ञानाला नाहीये, ते चैतन्यातून प्रकट झालेलं ज्ञान आहे, म्हणून ते स्वयंभू आहे आणि ते स्वयंसिद्ध आहे. कारण ते सिद्ध का आहे, कारण ते त्याच्या मूळ स्वरूपात प्रकट झालंय. म्हणून जेव्हा सोनं 24 नंबरी 24 कॅरेट आहे, 100 नंबरी आहे, तेव्हा ते सोनं स्वच्छ आहे, शुद्ध आहे का, त्याच्यात काही मिसळलंय असं म्हणायचा प्रश्नच येत नाही. कारण जेव्हा ते 100 नंबरी आहे, जेव्हा ते 24 कॅरेट आहे, तेव्हा ते शुद्धच आहे, ते त्याच्या मूळ स्वरूपातच आहे. त्यामुळे जेव्हा ज्ञान त्याच्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट होतं, ज्याच्या ठिकाणी प्रकट होतं, ते ज्ञान ज्याच्यामध्ये ग्रथित केलेलं आहे ते वेद आहेत. शास्त्र म्हणजे वेद नव्हेत, वेदांची उपांग म्हणजे वेद नव्हेत, कारण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्या मर्यादा आहेत, पण मूळ वेदमंत्राला त्याच्या मर्यादा नाहीत. कारण ते ह्या कुठल्याही परिमाणाच्या शिवाय, कुठल्याही उपाधीच्या शिवाय प्रकट झालेलं निखळ ज्ञान आहे, ज्याला आपण ऍब्सोल्यूट म्हणतो. आणि म्हणून वेदामध्ये प्रकट केलेलं एक सूत्र असलं, जसं गीतेनी प्रकट केलं की ऊर्ध्व मूलम अधःशाखम, हे एक सूत्र कुणीही कोणत्याही क्षेत्रामध्ये घ्यावं. नाट्यक्षेत्र आहे, त्याला त्याची तत्व म्हणजे प्रिन्सिपल्स जर बेतायची असतील पुष्कळ आहे. ऊर्ध्व मूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित, ज्याला हे कळलं त्या तो त्या विषयाचा जाणकार झाला, मग तो संगीताच्या क्षेत्रातला असो, तो नाट्यक्षेत्रातला असो, तो मॅनेजमेंटच्या क्षेत्रातला असो, तो वैद्यक क्षेत्रातला असो, एखादा विषय समजून त्या विषयाचं ज्ञान यथार्थ होण्याकरता एक सूत्र पुरे. आमच्याकडे सगळं ज्ञान हे असं सूत्रबद्ध आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलंय की वेदांनी जे प्रतिपादित केलेलं ज्ञान आहे ते ज्ञान बहुआयामी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे, त्याला अनेक आयाम आहेत. ज्या आयामाने त्या ज्ञानाकडे पाहावं त्या प्रकाराने आम्हाला ते ज्ञान लक्षात येतं आणि म्हणून प्रत्ययाला येतं. म्हणून एक गीता घेतली तर त्याच्यावर 1000 लोकांचं भाष्य झालेलं आहे, पण तरी सुद्धा गीतेचं तत्वज्ञान मला कळलं असं सांगण्याचं धैर्य कुणी करत नाही. पुन्हा त्याच्यानंतर एक लाखानंतर एक लाख एकावा आला तरी तो काहीतरी वेगळा प्रत्यय आला हे मानतोच, कारण ते ज्ञानच तसं आहे. त्याच्याकडे जसे आम्ही पाहू, कारण काय जे मुळात शुद्ध आहे त्याच्यावरती आम्ही आमच्या अंतःकरणाचा संस्कार आरोपित करतो. ज्याचा संस्कार आरोपित झाला त्याला जसं दिसलं तसं आविष्काराला आलं, त्यामुळे त्या ज्ञानात काही फरक पडत नाही आणि त्या ज्ञानापासून मिळवणाऱ्याला कधी अंत राहत नाही, मिळवत राहावं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, वाचिलेची वाचावे विवरिलेची विवरावे. काही गरज नाही पुष्कळ वाचत बसण्याची, एक ग्रंथ एक ओवी पुष्कळ आहे. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, बस आहे. त्याच्यातून ज्ञानाचा स्रोत आम्हाला प्राप्त होईल असो त्या भूमिकेतून वेद जो आहे तो बहुआयामी आहे असं म्हटलेलं आहे. तो स्वयंभू आहे, तो स्वयंसिद्ध आहे, तो बहुआयामी आहे, तो सनातन आहे आणि त्याचबरोबर तो अपौरुषेय आहे. कुणा व्यक्तीने वेदाचं ज्ञान निर्माण केलेलं नाही. आता हा सगळा विषय आपण कशाकरता घेतला? हा एवढ्याच करता घेतला की वेदाचा अभ्यास करण्याकरता, उपनिषदांचा अभ्यास करण्याकरता, आमच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याकरता, आमचे वेदांचे म्हणजे आमचे वेद म्हणू किंवा वैदिक ग्रंथ म्हणू त्याचं भाषांतर करण्याकरता इंग्रजीमध्ये त्या काळात ब्रिटिशांनी जर्मन लोकांची नियुक्ती केली होती. ते जर्मन पंडित आमच्या देशामध्ये येऊन त्यांनी आमच्या वेदांचं भाषांतर करायला सुरुवात केली आणि त्यांना एक मुख्य सूचना होती की भाषांतर करताना जितकं भाषांतर विकृत करता येईल तितकं विकृत भाषांतर झालं पाहिजे. म्हणजे या लोकांच्या समोर त्याचं भाषांतर विकृत गेलं पाहिजे. त्याचं आपल्याला एकच मी उदाहरण देते आणि पुढे जाते. जवळजवळ 1890 सालाच्या आसपासचा त्यावेळचा जो त्या काळात घडलेला प्रसंग, 1940 किंवा 45 काळामधल्या प्रेरणाच्या अंकामधला मी वाचलेला आहे. त्यांनी ब्रिटिशांनी त्या काळामध्ये 18व्या शतकाच्या शेवटी 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी एक बोर्डन चेअर अवॉर्ड म्हणून दिलेलं होतं. की ते अवॉर्ड कशा करता, तर इथे भारतामधल्या आलेल्या जर्मन विद्वानांनी या ठिकाणी आमचं रामायण जितकं विकृत करता येईल तितकं केलं पाहिजे. म्हणजे रामाची सीता कोण, मुलगी, आई, ठेवलेली बाई, इथपर्यंत कोणीही. मग ती कथा तुम्हाला जशी बदलता येईल तशी बदला आणि जो त्या कथेचं अधिक विकृतीकरण करील, जास्त बिभत्स करील, त्याला ते बोर्डन चेअर अवॉर्ड दिलं जात असे. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. आपण कोणतीच गोष्ट मी आपल्याला सांगितलं तसं पुराव्याशिवाय आपल्याला बोलायचंच नाहीये. आणि त्यांनी अशा प्रकारे एक एक एक एक आमचे ग्रंथ विकृत करून त्या ग्रंथाच्या आधाराने आमच्या

आणि ती माणसं इथे आली, आपलं स्वतःचं ठरलेलं कार्य त्यांनी केलं आणि ते या ग्रंथांच्या अभ्यासामध्ये रममाण झाली. आणि याचं औत्सुक्य ब्रिटिशांना आणि जर्मन लोकांच्या ठिकाणी निर्माण झालं की आमच्या इथून जाणारे लोक भारतात जातात आणि भारतात आयुष्यभर स्थायिक होऊन ह्या विषयाच्या अभ्यासामध्ये रममाण होतात. याचा एक पुरावा आपल्याला देते, मॅक्स मुलरनी जेव्हा ब्रिटिशांच्या नोकरीमधून त्यागपत्र दिलं, राजीनामा दिला, त्यानंतर जे पत्र त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की 25 वर्ष मी आपल्याकडे जर्मन पंडित म्हणून कार्य केलं आणि आपण सांगितलं ते कार्य करून मी माझी सेवा किंवा चाकरी इमाने इतबारी केली, परंतु मी या आपल्या माझ्या राजीनामा पत्रात एक नमूद करू इच्छितो की या संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासाने मला एक अलौकिक आनंद दिला आणि त्याबरोबर मी मात्र त्या भाषेची प्रतारणा केली आणि ज्ञानाशी प्रतारणा केली, त्याची मला खंत आहे. भारतीयांचा पुनर्जन्माचा सिद्धांत मला मान्य आहे, तो जर मला मानवाचा मिळाला तर तो मला हिंदुस्थानात मिळो, हिंदुस्थानामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये मिळो, त्यातही ज्याच्या घरी अग्निहोत्र आहे अशाच्या घरात मिळो आणि अग्निहोत्र व्रताचं पालन करीत, वेदांचं अध्ययन करीत आणि वेदवाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करीत ते माझं जीवन जर व्यतीत झालं तर मी वेदांशी जी प्रतारणा केली आहे त्याचं अंशत तरी क्षालन केल्यासारखं होईल, असं त्याच्या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे. एका दुसऱ्या जर्मन मनुष्यानी असं म्हटलेलं आहे की हे कार्य करण्याकरता आम्ही भारतात गेलो आणि आपल्याला भारतीयांची दोन गोष्टी ज्या उखडून टाकण्याकरता आपण आम्हाला भारतात पाठवलं, त्यातली भारतीयांची कुटुंब व्यवस्था आणि दुसरा भारतीयांचा धर्मावरचा विलक्षण अभिमान किंवा त्यांची धर्मावरची विलक्षण श्रद्धा. आम्ही या दोनही गोष्टी आमच्या कालावधीमध्ये उखडून टाकू शकलो नाही आणि आम्ही परत आल्यानंतर हिंदुस्थानमध्ये जर हिंदू धर्म शिल्लक राहिला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. हिंदू धर्म नष्ट व्हावा याकरता जेवढं करणं शक्य आहे तेवढं आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. मॅक्स मुलरनी भारतातून परत गेल्यानंतर रामकृष्ण परमहंसांचं जे चरित्र लिहिलं आहे ते रामकृष्णांच्या चरित्रामधलं पहिलं चरित्र आहे. या ठिकाणी कितीही विकृती केली तरी सुद्धा तिकडे जाऊन त्यांनी पहिलं चरित्र लिहिलेलं आहे. आणि असं अशा आणखीन गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या पुढे मांडता येतील, पण आपल्याला तो विषय वाढवायचा नाहीये. फक्त हे सगळं सांगायचंय कशाकरता की याविषयी आम्हाला जे अश्रद्ध बनवलं आहे ते हेतुपुरस्सर बनवलंय. आम्ही आमचा बुद्धिवाद म्हणून त्याला कवटाळून बसण्याचं काही कारण नाहीये. तेवढ्याकरता फक्त आपल्या पुढे हा विषय मांडायचा आहे. आणि त्यामुळे इथे ह्या ज्या जर्मन लोकांनी परत गेल्यानंतर जेव्हा ह्या संस्कृत भाषेचे गोडवे गायले त्यावेळी एका जर्मन भाषा शास्त्रज्ञांनी संस्कृत भाषेचा भाषाशास्त्र म्हणून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याच्या अभ्यासामध्ये आमची अक्षरं घेतली, जी आमची देवनागरी लिपीतली अक्षर आहेत, आई ऊ हळक्षज्ञ पर्यंत, आणि त्याचबरोबर तुलनेकरता इंग्रजी मुळाक्षरं घेतली, ए बी सी डी, उर्दू मुळाक्षरं घेतली, अली बे पे टे से वगैरे, आणि ती सगळी पोकळ धातूच्या नळकांड्यांची तयार केली आणि त्या अक्षरांच्या मधून फुंकणीनी फुंकर घातली. जसं आपण एखाद्या ब्लो पाईप ज्याला म्हणतो तसं त्या ब्लो पाईपमधनं फुंकावं, तसं अगदी क्रूड शब्दात फुंकणी म्हणून त्यांनी फुंकर घातली एका विशिष्ट कंपन संख्येला. त्या अक्षरांच्या मधून जो नाद बाहेर पडला तो अ मधून अ, आ मधून आ, ई मधून ई असा नाद बाहेर पडला. त्याच माणसानी तो जो बाहेर पडलेला नाद आहे तो एका कागदावरती नोंदवला. तो नोंदवला तेव्हा असं लक्षात आलं की अ मधून निर्माण झालेला जो नाद आहे त्याच्यातून अ अक्षर निर्माण होतं, असं ह ळ क्ष ज्ञ पर्यंत घडलं. प्रत्येक अक्षरामधून निर्माण झालेली जी ध्वनीची कंपनं आहेत, त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याच्यामधून जे रूप धारण होतं, जे निर्माण होतं, ते त्या अक्षराबर हुकूम आहे. पण इंग्रजी कॅपिटल लेटर्स घ्या, स्मॉल घ्या, त्यांच्या चारही प्रकारच्या लेटर्स मधून झालं नाही. उर्दू नाही, स्वाहिली नाही, अनेक भाषा त्यांनी घेतल्या तुलनेकरता, पण कोणत्याही भाषेमध्ये त्यांना हे दिसलं नाही. आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की ही जी संस्कृत भाषा आहे ही

0: 100% वैज्ञानिक भाषा आहे. इट्स अ सायंटिफिक लँग्वेज. की त्यांनी असं म्हटलं की ही शास्त्रीय भाषा आहे. जी भाषा बोलणं म्हणजे आपल्या मुखातून जी बाहेर पडते ती म्हणजे ऑडिओ, आणि डोळ्यांनी पाहणं म्हणजे जी अक्षर आम्ही लिहितो ती. या ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही पातळीवरती ही भाषा 100% साधर्म्य साधणारी. या भाषेमध्ये मुळीच फरक नाही. जे आम्ही बोलतो तेच आम्ही लिहितो. अगदी आमच्या फार स्थूल पातळीवर आपण एक उदाहरण घेतलं तर आम्ही इंग्रजीमध्ये मदर म्हणतो पण लिहिताना MOTHER लिहितो. त्या लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीचा आमच्या उच्चाराशी संबंध नाहीये. त्या एमचा नाही, ओ नाही, टी नाही, एच नाही, ER नाही. आणि इथे असं आहे, जे बोलतो ते आम्ही लिहितो. आता ही भाषा 100% साधर्म्य साधणारी कशी झाली, कशामुळे झाली, त्याचं कारण एक आहे. ह्या भाषेची निर्मिती ओंकारामधून झाली आहे असं म्हटलेलं आहे की ओंकार जो आहे तो अनाहत नाद आहे. तो अनाहत नाद ही सृष्टी सुद्धा जेव्हा नव्हती तेव्हा सुद्धा तो होता. म्हणून त्याला अनाहत का म्हणायचं? ह्या सृष्टीतला जो नाद आहे, जो ध्वनी आहे, जो आम्हाला ऐकू येतो तो आघाताशिवाय आम्हाला ऐकू येत नाही. कशावर तरी आघात होतो. आपण अगदी सोप्या शब्दात बोलू की वाऱ्यावरती आघात होतो. वास्तविक पाहता अजूनपर्यंत विज्ञानात जे मानलं आहे ते इथर आहे की जे वातावरणामध्ये पसरून राहिलंय ते जे वातावरण आहे असा शब्द वापरू की त्या वातावरणामध्ये ती ध्वनीचे स्पंद आहेत, ती जी स्पंदन आहेत तिचा जेव्हा आघात होतो ते वातावरण आहे म्हणून आवाज येतो. काचेची बंद पेटी तयार केली आणि त्याच्या आत कोणी कितीही ओरडला तरी बाहेर ऐकू येत नाही. त्याचं कारण त्याच्यामधून बाहेर यायला माध्यम नाहीये. माध्यमाच्या शिवाय ध्वनीचा आवाज किंवा ध्वनी प्रकट होणं, त्याचा प्रत्यक्ष आविष्कार होणं घडत नाही. ओंकाराला माध्यमच लागत नाही. विना माध्यम ओंकाराचे स्पंद आहेत. त्या स्पंदामधून या सर्व मातृका किंवा मूळ अक्षर तयार झालेली आहेत. आणि त्यामुळे त्या स्पंदामधून निर्माण झालेली ही जी 52 अक्षरं आहेत, या 52 मातृका, त्याच्या मागे त्याचं जे शास्त्र आहे निर्माण होण्याचं, ज्याला आम्ही स्फोटनाचं शास्त्र म्हटलेलं आहे की हा सगळा निर्माण कशातून झाला, हा स्फोट म्हणजे त्याच्यातून प्रकट होत जाणं, असं एक एक एक एक अक्षर असं निर्माण होत गेलं आणि असा तो शुद्ध असा त्या भाषेच्या मध्ये निर्माण झालेला 52 मातृकांचा एक संच तयार झाला. आणि याचं वैशिष्ट्य आमच्याकडे ऋषीमुनींनी असं सांगितलं की हे जे नाद आहेत किंवा हा जो ओंकार हा अनाहत नाद आहे, त्या अनाहत नादाकरता आपण एक पुरावा देऊन पुढे जाऊ की अनाहत नाद निर्माण होऊ शकतो का? ठीक आहे, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ओंकाराचा अनाहत नाद होता. आता सृष्टी निर्माण झाल्यावर अनाहत नाद ऐकायला येतो का? म्हणतात की जो संगीतामध्ये निर्माण होतो. संगीतामध्ये कसा निर्माण होतो? की उत्तम लावलेला जो तंबोरा असेल, त्याचा षड्ज मध्यम किंवा षड्ज पंचमात लावलेला जो तंबोरा असेल आणि तो तंबोरा जर छेडला गेला तर त्याच्यामध्ये षड्ज मध्यम किंवा षड्ज पंचमाच्या तारा छेडल्या जातात. परंतु ज्याचा कान तयार आहे आणि जो तंबोरा उत्तम लागलेला आहे, त्या तंबोऱ्यामधून मात्र रेग पधनी किंवा रेग मधनी हे स्वर आपोआप निर्माण होतात. छेडलेली नाहीये रे करता तार. आपण सतार बघितली तर आपल्या लक्षात येईल, पडदा बांधलेला आहे, स्वर बांधलेला आहे आणि मग तो छेडला की आपल्याला तो स्वर मिळतो. इथे स्वराकरता तार लावलेली नाहीये. तार फक्त सा म किंवा प करता लावलेली आहे. पण त्याच्या मधले जे स्वर आहेत ते स्वर जे वातावरणामध्ये आपोआप निर्माण होतात, त्याला संगीताच्या क्षेत्रातले जे माहीर लोक आहेत, ज्यांचे कान तयार आहेत आणि ज्यांचा हात तयार आहे तंबोऱ्यावरती, त्यांच्या हातातून ते स्वर निर्माण झालेले ऐकायला मिळतात. आणि त्याचा त्यांना ब्रह्मानंद आहे असं संगीताच्या क्षेत्रातले लोक म्हणतात की केवळ लागलेला उत्तम लागलेला तंबोरा ऐकत राहणं हा सुद्धा ब्रह्मानंद आहे. आपल्याला सांगण्याचा हेतू एक आहे की हा असा वातावरणामध्ये विशुद्ध निर्माण झालेला हा स्पंद आहे. हा ध्वनी आहे का हा शब्द आहे? आता आमचा अ आ ई किंवा ही जी मुळाक्षर आहे, ही मुळाक्षर हा ध्वनी आहे का हे स्पंद आहेत? हा ध्वनी आहे का हे शब्द आहेत? तर आपण असं म्हणतो की ह्या ज्या 52 मातृका आहेत ह्यांचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला सांगतेय. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वातावरणामध्ये निर्माण होणारा आघातामधून निर्माण होणारा सामान्य ध्वनी हा नाही, तर हे काय आहे? तर हे आकाशाचा तन्मात्र जो शब्द आहे, आकाशाचा जो सूक्ष्म गुणधर्म आहे शब्द, तो शब्द म्हणजे मातृक आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ही विशुद्धता आहे. आणि म्हणून आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता या मातृका म्हणजे ही अक्षर आहेत. तर आम्ही या 52 अक्षरांना अक्षरमाला म्हणतो का? आम्ही याला अक्षरमाला म्हणत नाही, आम्ही याला वर्णमाला असं म्हणतो. वर्णमाला का म्हणतो? कारण आमच्या ऋषीमुनींनी त्या अक्षरांचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन कसं घेतलेलं आहे? त्या प्रत्येक अक्षराचा, आजच्या शब्दात बोलायचा तर स्पेक्ट्रोमीटरवरती जर स्पेक्ट्रम घेतला तर तो जो स्पेक्ट्रम आहे त्याचं जे विघटन आहे त्या विघटनामध्ये ध्वनीचं विघटन केलं प्रकाशामध्ये, तर असं लक्षात येतं की ही जी 52 अक्षर आहेत ती 52 अक्षर म्हणजे ध्वनी नाहीत, ह्या 52 वर्ण छटांचा पट आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमचं विज्ञान आमच्या रोजच्या जीवनात आहे. आता आमची मुलं मराठी शाळेत शिकत नाहीत म्हणून सोडा, नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला अक्षर ओळख करून देण्याकरता जो तक्ता अक्षरांचा यायचा त्याच्यावरती वर्णमाला असं लिहिलेलं असे, त्याच्यावरती अक्षरमाला असं लिहिलेलं नसे. म्हणजे आम्ही वाचतो अक्षर आणि त्या अक्षरांच्या ठिकाणी वर्णमाला आहे हे आम्ही तिथेच समजून घेतो.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा. तबला साथ पंडित सुरेश तळवलकर. संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन.

तवशी कानडा ह्या रागाचं नाव. सगळे लोक मालकंश आणि व कानडा गातात, मी दोन्ही मिक्स करून जातो, मध्ये डॅश असतो.

0: Monsieur Montiel.
1: पण सतत साडेतीन चार महिने जात होतो. नुसता ठेका झालाय तो डग्ग्यावर.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्ति सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वेळ समर्थ. आपण दासबोधाचा चौथा दशक पाहतो आहोत. नवविधा भजन चालू आहे. आज समास आठवा घ्यायचा आहे. सख्य भक्ती मिराबाई राजघराण्यातील. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे दूर सारल्याखेरीज मेरा तो गिरीधर गोपाल मला मिळणार नाही आहे, तिने सगळं सोडून ती निघून गेलेली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी रामरायासाठी म्हणून सर्व आपला संसार टाकून बोहल्यावरून पळून गेलेले आहे. गोंदोलेकर महाराज आहे, श्रीधर स्वामी आहे. सगळ्या संतांची जीवन जर आपण पाहिली तर लहान वयातच देवाचं सख्यत्व जाण्यासाठी आपल्या जीवलगांची तुटी करून ते निघून गेलेले आहे. सर्वार्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती वेळा संतांच्या जीवनात जर आपण पाहिलं इतकी कठोर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे की मरणाशी गाठ होती काही काही वेळेला, पण तरी देखील त्यांना एकच निष्ठा होती की मी भगवंतासाठी हे सगळं करतो आहे, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून करतो आहे. त्यामुळे त्यांची गुरुनिष्ठा, त्यांची ईश्वरनिष्ठा ही महत्वाची असल्यामुळे कोणत्याही संकटाला ते तोंड देऊ शकले. आणि असा जर एखादा शिष्य भक्त जर प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो पाठीमागं उभा असतो, परंतु लहान मुलाला जसं आई चाल म्हणत असते पण तो पडणार नाही याची काळजी घेत असते, त्याप्रमाणे त्या भक्तावर संकट आलेली असतात, पण त्या संकटातून निवारण्याचं कामही भगवंत पाठीमाग आजूबाजूला उभं राहून करत असतो. पण त्याचं धैर्य आहे का नाही तो पाहत असतो. पुष्कळ वेळा अशा धैर्याच्या वेळेला अनेक सामान्य मंडळी ही गळून जातात आणि मागं फिरतात. पण क्वचित एखादा जो असतो शिष्य मोठा धारिष्ठाचा, म्हणून पुढे 5व्या दशकामध्ये समर्थ आणि शिष्याची जी लक्षणं सांगितली ती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये देखील शिष्य कसा असावा, धारिष्ठाचा असं म्हटलेलं आहे. तर परमार्थ करायला देखील फार मोठं धारिष्ट लागतं. म्हणून सर्व अर्पावे, भगवंतासाठी सर्वच्या सर्व सोडून द्यावं आणि प्राण तुही वेचावा. आपले अवघेची जावे परी देवाशी सख्य राहो. माझं सगळं गेलं तरी चालेल पण देवाशी सुटता कामा नये. परमेश्वर माझा सखा आहे. घरची माणसं सुटतात, आजूबाजूची माणसं सुटतात, सगळ्या जगाची निंदा सहन करावी लागते. लोक वेडा देखील ठरवतात, दगड मारायला कमी करत नाहीत, गाढवावरून धिंड काढायला कमी करत नाहीत. पण ते अशा एका बोधावर असतात की भक्त मंडळी की देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करू. म्हणून परी देवासी आपले सख्य अवघेचे जावे, परी देवासी सख्य राहावे. आईसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. भगवंताच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम जडलं पाहिजे. आपण कुणाच्या तरीवर प्रेम करतो आणि त्याच्या पाठीमाग आयुष्य आपलं उद्ध्वस्त करतो. सगळं जीवन जातं. कुणी सत्तेच्याच मागं लागतं, कुणी पैशाचाच मागं लागतं, कुणी एखाद्या व्यक्तीच्याच मागं लागतं. आणि मग लक्षात येतं ती व्यक्ती एक दिवस पाठ फिरवून निघून जाते आणि मग लक्षात येतं आपण कशासाठी काय केलेलं आहे. पण भगवंत एकच असे आहेत, सद्गुरू एकच असे आहेत की ते कधीही आपल्याला पाठ दाखवत नाही. त्यामुळे जर प्रेम करायचंच झालं, सर्वस्व अर्पण करायचंच झालं तर ते भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करावं. वेळ व्हायचंच झालं, भगवंतासाठी वेळ व्हावं. असं हे अनुभवाचे बोल समर्थ आपल्याला सांगतायत. देव म्हणजे आपला प्राण. प्राणाशी न करावे निर्वाण. प्राणाला आपण दूर ठेवून जाणार का? कुठं जायचं असेल तर प्राण बाजूला काढून ठेवला आणि आपण जरा हिंडून आलो असं शक्य आहे का? तर देवच आपला प्राण असल्यामुळे देवाला बाजूला ठेवून आपण काही केलं किंवा कुठे गेलो हे शक्य आहे का? वस्तुत असं लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला बाजूला काढताच येत नाही. ज्याला आपण मी म्हणतो आहो, ज्याला आपण प्राण म्हणतो आहो, आत्मा म्हणतो आहो, जीव म्हणतो आहो, तोच तर तो आहे. त्याला कसं बाजूला ठेवणार आपण? पण आपण देवाला कुठेतरी लांब ठेवतो, देवाला ठेवतो, त्याची पूजा करतो आणि त्याच्यापेक्षा आपण वेगळेपणाने विभक्त होऊन मी काहीतरी करतोय असा भाव असतो. आता या सख्य भक्तीमध्ये हा विभक्तपणा संपत चाललेला आहे. हळूहळू त्याचं देहावरचं जे काही प्रेम होतं, देहबुद्धी जी होती ती आता झिजत झिजत चाललेली आहे आणि हा भगवत रूप होत चाललेला आहे. म्हणून प्राण असी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते ऐसे असे. ऐसे परमसख्य धरिता, भगवंताशी परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पाहता आपण आत्तापर्यंत जी भक्ती करत होतो त्या भक्तीच्या सगळ्या प्रकारामध्ये भक्त देवाच्या मागे धावत होता. आता सख्य भक्तीमध्ये देवाला भक्ताची चिंता लागायला लागली. आता म्हणजे अशी काही जवळीक आलेली आहे की पहिल्यांदा त्यांनी देवाला मी तुझा आहे असं म्हणत भक्त त्याच्या पाठीमागे लागलाय,
सर्व काही सोडून त्याच्या पाठीमागे धावतोय. आणि असा एक क्षण येतो मग की देव त्याला म्हणतो तू माझा आहेस. आणि ज्या वेळेला देव म्हणतो भक्ताला तू माझा आहेस, तेव्हा भक्ताची चिंता संपते की आता भगवंताने भक्ताचा हात धरलेला आहे. जसं मुलाने आईचा हात धरलेला असला तर ते केव्हाही सोडून रस्त्यावर पळू शकतो, परंतु जेव्हा आई मुलाचा हात धरते बळकट तेव्हा त्या मुलाला सोडून घेता येत नाही. तसं जेव्हा भगवंत म्हणतात किंवा सद्गुरु म्हणतात शिष्याला अरे तू माझा आहेस, असं जेव्हा त्याला म्हणतात तेव्हा भक्ताचं काम एवढंच राहतं किंवा शिष्याचं काम एवढंच राहतं की आता ते सांगतील तसं करायचं. त्यांनी बस म्हटले की बसायचंय, उठ म्हटले की उठायचं आहे. ते जे काय सांगतील ते करायचे, ज्या सांगतील ती उपासना. तिथं का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, कशासाठी विचारायचं नाही. पण ती स्थिती येण्यासाठी ते सद्गुरूही त्याच तोलाचे पाहिजेत, शिष्यही त्याच तोलाचा पाहिजे. नाही तर सद्गुरू जर नसतील आणि जर सामान्य व्यक्ती असेल तर त्या शिष्याचं वाटवळ होतं ते आपण पुढच्या 5व्या दशकात पाहणार आहोत की किती प्रकारचे सद्गुरू असतात. आणि त्याच्यातून ते जर बरोबर नसतील तर चांगला शिष्य देखील वाया कसा जातो. पण इथं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये आपण असं धरलेलं आहे की भगवंत आहेत, सद्गुरू आहेत, आणि त्यांच्याशी आपण सख्य जोडतो आहोत. तर अशा सरीचं सख्य जर जोडलं तर देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले. पांडवांनी गोपाळकृष्णाला धरलेलं होतं, तूच आमचा सखा आहेस असं म्हटलं होतं. त्यांना भगवंतांचं एवढं मोठे पण कळलेलं नव्हतं, तरी देखील तो सखा आहे असं मानलेलं असल्यामुळे जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर संकट आली त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला त्यांनी पांडवांना वाचवलेलं आहे. लाक्षागृहात जळतील ते जळू नयेत म्हणून त्यांनी सांभाळलेलं आहे. देव सख्यत्वे राहे आपणासी ते तो वर्म आपणाची पासी. देव सख्यत्वानी आपल्याजवळ राहावा असं जर असेल तर त्याचं वर्म आपल्याजवळच आहे. देवाला कसं आपल्याशी जोडून ठेवायचं हे भक्तांनी पाहायचं आहे, म्हणून ते वर्म समजून घेतलं पाहिजे. ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसाते. पडसाद जो आहे जसं आपण म्हणतो, जसं आपण बोलावं त्याचाच प्रतिध्वनी येतो, तसं आता भगवंताचं ह्याच्यामधलं नातं असं झालेलं आहे की तो ज्या प्रकाराने भगवंताची पूजा करतो, भजन करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याचाच प्रतिसाद भगवंत त्याला देत असतो. कारण भगवंतांनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की मी सर्वांच्याशी सारखाच आहे, कारण सर्व माझीच लेकर आहेत, मी सर्व ठिकाणी आहे. तथापि सुद्धा ये यथा माम प्रपद्यंते तांस तथेव भजाम्यन. मी जरी सर्वांच्याशी सारखा असलो तरी जो भक्त विशेषत्वाने माझ्याशी जसा वागतो त्याप्रमाणे मी त्याला प्रतिसाद देत असतो. तसं सर्वांच्याशी समत्व भावाने असलेले भगवंत देखील भक्त जर त्याला सर्वस्व मानत असतील, त्याच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवून राहत असेल, तर भक्ताच्या अंतःकरणात जसा अनन्य भाव आहे तसं भगवंत देखील त्या भक्ताला आपल्या अंतःकरणात ठेवतात. एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलंय ज्ञानी तो आत्मा माझा. तो ज्ञानी भक्त जो आहे तर तो माझा आत्मा आहे. म्हणजे भक्त म्हणतो भगवंत हा माझा आत्मा आहे आणि भगवंत म्हणतात भक्त हा माझा आत्मा आहे. इतके ते एकमेकाशी एकरूप झालेले असतात. म्हणून इथं ते म्हणतात आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे. आपण जर अनन्य भाव धरून राहिलो तर देव देखील त्याला पावतो. पण आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आपला पडसादच त्याच्यामध्ये असल्यामुळे आपण ज्या तऱ्हेनं वागू आपणच जर त्रासदायक असलं भगवंतालाही त्रास होतो. म्हणून काही काही वेळा असं म्हटलं असतं की भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य झालं तर भक्ताने स्वतःला देखील जरा देखील त्रास नाही, खिन्न झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, भगवंतालाही दुःख होतं. तसं लहान मूल रडायला लागलं तर आईला देखील रडू येतं की काय झालं याला. तसं भगवंतानी अशी इच्छा असते की भक्तानेही आनंदात राहावं, माझ्याशी एकरूप पूर्ण राहावं. आणि त्याप्रमाणे जर भक्त असेल तर भगवंतांना ते अधिक प्रिय असतं. म्हणून जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण. जसं जसं भजन असेल त्याप्रमाणे देवही त्याच प्रकाराने त्याच्याशी असतो. म्हणून अवघे जाण आपणाची पासी. त्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होणं हे भक्तावरच अवलंबून आहे. देवाची कृपा आपण प्राप्त करून घेणं, त्याची प्रसन्नता प्राप्त करून घेणं हे सगळं जे आहे ते भक्ताच्याच पाशी आहे असं समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतात. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. काही वेळा काय होतं, आपल्या मनासारखं जर झालं नाही तर ईश्वरावरची निष्ठा ढळते. इतके वर्ष आम्ही भगवंताची एवढी प्रार्थना केली, पूजा केली आणि संसारात असं कसं झालं आमच्या, आता आम्ही याच्या पुढे भगवंताची पूजा करणार नाही,
असं म्हणणं किंवा त्याला बाजूला सारणं म्हणजे त्याच्यावरची निष्ठा मोडण्यासारखं आहे. वस्तुतः जे जे काही घडत असतं ते ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे घडत असतं. भगवंतावरची निष्ठा मोडण्याचं काहीही कारण नाही, पण पुष्कळ वेळा अज्ञातानं किंवा मनाला व्यग्रता जास्त आल्यामुळे असं काहीतरी घडतं. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात समर्थ, मनासारखं घडलं नाही म्हणून भगवंतावरची निष्ठा मोडणं हे बरोबर नाही. असं जर झालं तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली तर ती चूक आपली आहे, भगवंताची नाही हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी निष्ठा ठेवून राहायचं. आणखी काय काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

केली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

तो जो बुद्धिसागर राजा आहे, तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे, ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला. आता तो यमाच्या दरबारात धर्मराजाकडे गेला. तिथे गेल्यानंतर चित्रगुप्तांनी सांगितलं की यांनी लोकांना पिण्याकरता म्हणून फार सुंदर सरोवराची योजना केलेली आहे, तर त्यामुळे ह्याचं पुण्य खूप मोठं आहे, तर या पुण्यवान माणसाचा आपण योग्य तो न्यायनिवाडा करावा. तेव्हा धर्मराजांनी सांगितलं लोकांना उपलब्ध होईल असं पाणी जो निर्माण करतो किंवा त्याच्याकरता योजना करतो, त्यांनी जणू काही पृथ्वी तलावर अमृतच निर्माण केलेलं आहे, तर याच्याकरता मी धर्मविमानाची योजना करतो आणि याला फार चांगल्या गतीला पाठवतो. त्यानंतर काही वर्षांनी राजाचा देह पडला. मग तो राजा पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या राजाच्याही कार्यामध्ये चित्रगुप्तांनी नोंद ठेवली होती की ह्यांनी असं असं सरोवर बांधलं. ते ऐकून राजा धर्मराजाला म्हणाला की त्या सैकतगिरीच्या शिखरावरती मी जे काही एवढंसं ते पाण्याचं सरोवर बांधलं, तर म्हणाले ते काय माझं मोठं कौशल्य नाही आहे. म्हणाले पहिल्यांदा तिथे कसं घडलं तर ते तरी तुम्ही मला सांगा की ज्याचं तुम्ही आम्हाला एवढं पुण्य देत आहात, कारण आम्हाला तसं काही घडवावं म्हणून आम्ही गेलो नाही. होतं त्या ठिकाणी पाणी घ्यायला आम्हाला अडचण आली म्हणून आम्ही ते सगळं पुढे घडवलं. तेव्हा धर्मराजांनी त्याला सांगितलं की अरे त्या शिखरावरती जेव्हा एक पक्षी पाणी पिण्याकरता गेला त्याला पाणी मिळेना, तेव्हा पर्वताच्या शिखरावर जिथे चोच मारून पाणी मिळवता येईल अशी म्हणाले त्यांनी आपल्या त्या पाणी मिळवण्याकरता आपल्या चोचीनं दोन अंगुल भूमी फक्त खणली. त्या पक्षाची काय ताकद, दोन बोटं जमीन फक्त खाली म्हणाले खणली त्यांनी, त्याला पाणी मिळालं, तो पाणी प्यायला. म्हणाले त्यानंतर तिथे एका वराहानी त्याला पाणी पिण्याकरता म्हणून एक हातभर खोल खड्डा केला, तो पाणी प्यायला लागला. नंतर म्हणाले तो पक्षा आणखीन तिथे पक्षी येऊ लागले, त्या पक्ष्यांनी तो खड्डा आणखीन खोल केला, आता 2 महिनेपर्यंत तिथं पाणी राहू लागलं म्हणाले. त्यानंतर त्या वनातले छोटे छोटे जीव तहानेनी भागवण्याकरता तहानेलेले तिथे येत होते, पाणी पीत होते म्हणाले. आता 2-3 वर्षानंतर असं घडलं की तिथे एक हत्ती आला, त्याला पाणी प्यायचं होतं, त्याला पाणी मिळालं नाही, त्यांनी पाहिलं या खड्डा खणला तर आपल्याला पाणी मिळेल. त्या हत्तीने तो खड्डा मोठा खणला, पाणी पुष्कळ त्याला झरे लागले, पाणी पुष्कळ येऊ लागलं, 3 महिने राहील इतकं पाणी त्याच्यामध्ये साचू लागलं. आता म्हणाले 3 महिने पुरेल एवढं पाणी साचलं, तुम्ही गेलात तेव्हा 3 महिने होऊन गेले, तेव्हा त्या खड्ड्यातलं पाणी सुकून गेलं होतं आणि तुम्ही गेल्यानंतर तू जो खोल खड्डा खणून त्या ठिकाणी पाण्याची सोय केलीस आणि राजाला पाणी प्यायला दिलंस, त्यानंतर म्हणाले तुझ्या मंत्र्यांनी तुझ्या आज्ञेनी तिथे एवढा मोठा तलाव निर्माण केला, एवढा मोठा सरोवर निर्माण केलं, आता इतक्या प्रकारचे वृक्ष तिथे आहेत आणि म्हणून म्हणाले तू जे फार मोठं कार्य या पृथ्वी तलावरती पाणी साठवण्याचं, वृक्षराजी वाढवण्याचं, पशुपक्ष्यांचं जीवित सुरक्षित करण्याचं आणि त्यांना समाधान देण्याचं कार्य केलंस, त्याकरता म्हणाले तूसुद्धा धर्मविमानामध्ये आरूढ आहेस. याचा अर्थ ह्या पृथ्वी तलावरती तू धर्माचरण केलेलं आहेस. आपल्यापुढे एवढीच कथा त्यांनी सांगितली. आपल्यापुढे ही कथा सांगण्याचं कारण असं की या नारद पुराणाचा एक भाग, एक विषय आहे की तडाग आणि सरोवर. तडाग म्हणजे संस्कृतमध्ये त्याला सरोवर म्हणतात, की पाण्याचे साठे निर्माण करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. आपल्याला जे वाटतं ना की हे धर्म जे सांगतो हे कसल्या धर्मविर्माच्या नावाखाली काय गोष्टी सांगतात आणि धर्म नावानी काहीही लोकांच्या माथी मारतात, मुळामध्ये धर्माच्या मागची संकल्पना ही नाहीच आहे. धर्माच्या ठिकाणी जे पूर्त आहे आणि जे इष्ट आहे, इष्ट तर मनुष्याला लाभदायी आहेच आहे पण पूर्त समाजाला लाभदायी आहे, ते मनुष्याने केलं की त्याच्यातून त्याला पुण्य प्राप्त होतं. याकरता म्हणून इथे सरोवर निर्माण करा, पाणी सांभाळा आणि वृक्ष वाढवा असा नारद पुराणाचा आग्रह आहे आणि त्यांनी वेळोवेळी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता ही जी कथा आहे ही लहानशी कथा, ते म्हणाले मी तुला सांगतो. आता नारदांनी पुन्हा विचारलं आणि मग ते म्हणाले की एवढ्याशा जलाशयाकरता
त्यांना जर धर्मविमान मिळत असेल तर त्या राजाला पण मिळालं आणि त्याच्या मंत्र्याला पण मिळालं. कोण प्रधान असेल, कोण असेल तो. तर म्हणाले, एवढ्या त्या भगीरथानी ती गंगा खाली आणली, मग त्या भगीरथाला काय मिळालं म्हणाले, कारण तो तो फारच मोठा ठरला जलाशय आणणारा. म्हणून त्यांनी सांगितलं की गंगेच्या प्रादुर्भावाची कशी गंगा खाली आली त्याची कथा सांगितली. म्हणाले, त्याचे जे पितामहगण आहेत त्या भगीरथाचे, ते सगळे कपिलाच्या क्रोधाने दग्ध झाले होते, भस्म झाले होते. त्या भस्माचे डोंगर बनलेले होते आणि त्या ठिकाणी खाली खोल पाताळात म्हणावं किंवा इतक्या खाली जावं अशा स्थानावरती ते पडलेले होते. आता म्हणाले, धर्मराजाच्या सांगण्यावरून तो महाबुद्धिमान राजा भगीरथ, कारण त्यांनी असं विचारलं की मी काय करावं, तेव्हा त्यांच्या लोकांनी किंवा त्याच्या राज्यातल्या लोकांनी भगीरथाला सांगितलं की हे कार्य योग्य आहे, तुझे जे पितामह आहेत ते सगळे आता कोणत्याही योग्य गतीला प्राप्त न होता त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांना योग्य गती प्राप्त व्हावी ह्याकरता तू काही कर. म्हणाले, मी काय करू, तू प्रत्यक्ष त्यांच्याकरता जे कार्य करायचं आहे त्याचा शोध घे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, ठीक आहे. त्यांनी आपलं सगळं राज्य मंत्र्यांच्या हातामध्ये सोपवलं आणि भगीरथ निघाला. आता त्याचा प्रवास सुरू झाला. आता तो कुठे राहत होता आपल्याला कळत नाही, पण ज्या गंगांचं वर्णन केलं आहे, पण आता असं आहे तो काळ इतका मागचा आहे की आपल्याला त्या नद्यांचा आजच्या स्थानांवरून त्याचं काही स्थानाचा पत्ता लावता येत नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी जटावल्कलं धारण केली आणि तो निघाला. त्याचा जो प्रवास म्हणजे हिमालयाच्या दिशेने जायचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा गोदावरीच्या किनाऱ्यावरती आला. आता गोदावरी म्हटलं तर आपल्या इथे दक्षिणेत आहे आणि हिमालयाचा प्रवास सगळा उत्तरत आहे, त्यामुळे तो म्हणत त्यांनी लिहिलं आहे की तो गोदावरीच्या तटावरती आला आणि तिथे त्यांनी वनामध्ये महर्षी भृगु ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये तो गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आश्रमात सुंदर गायी आहेत, वातावरण उत्तम आहे, खूप मोठी वृक्षराजी आहे, सगळी स्वच्छता आहे, वातावरणामधला सगळं वातावरण प्रसन्न आहे, आतमध्ये यज्ञकुंड आहेत, तिथे सगळे आहुत्या देणं चालू आहे, असं सगळं सकाळी मोठं प्रसन्न वातावरण आहे आणि एका बाजूला भृगु ऋषी बसलेले आहेत आणि बसून त्या ठिकाणी आपल्या आलेल्या आपल्या समोर जे बसलेले लोक आहे शंका समाधान करण्याकरता त्यांना काही समजावून सांगता है. राजा तिथे जाऊन पोचला. भृगु ऋषींनी त्यांना पाहिलं आणि ओळखलं आणि त्यांनी त्या राजांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि ते त्यांना म्हणाले, महर्षी म्हणाले की आपण इथे कसे काय आलात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, मी माझ्या प्रवासात मी हिमालयाकडे निघालो आहे, आपलं दर्शन झालं, मला खूप आनंद झाला. महर्षींना त्यांनी नमस्कार केला आणि भगीरथांनी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली. म्हणाले, आपण सर्व धर्माचे ज्ञाते आहात, सर्व शास्त्रांचे विद्वान आहात, मी संसाराच्या बंधनामध्ये भयानं ग्रस्त झालेलो आहे. कारण हे भयच आहे ना की आज आपले एवढे 60,000 पितृगण आहेत ते अशा स्थितीमध्ये राहिलेले आहेत की त्यांना काही योग्य गती मिळाली पाहिजे. म्हणून म्हणाले, मी फार त्रस्त आहे, त्यांच्या उद्धाराच्या मार्गामध्ये काय अडचण येते काय नाही मला माहिती नाही, पण तो मार्ग कसा सापडेल याच्या शोधात मी निघालेलो आहे. आता मी काय कर्म करावं म्हणजे ईश्वर माझ्यावरती संतुष्ट होईल आणि त्यांनी माझ्या पितरांना समाधान मला देता येईल, तो मार्ग मला आपण सांगावा. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, तू आपल्या शुभकर्मांनी तुझ्या कुलाचा उद्धार करण्याची इच्छा करतो आहेस, तू अत्यंत चांगला शुद्ध अंतःकरणाचा चारित्र्य संपन्न मनुष्य आहेस, तू नेहमी सत्याचं पालन कर, अहिंसा वृत्ती समजून घे, सगळ्या प्राण्यांच्या हिताच्या ठिकाणी तत्पर राहा, कधी असत्य भाषण करू नकोस, दुष्टांची संगत सोडून दे आणि सत्संगतीमध्ये आनंद मिळव, पुण्यकर्म कर आणि रात्रंदिवस भगवान विष्णूंचं स्मरण कर, याच्यापेक्षा मी तुला काय सांगू. आता भृगूंनी मग सत्य कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, भगवंताची उपासना कशी करावी, कोणत्या नामानी करावी, कशाचा जप करावा, विष्णूचं ध्यान कसं करावं, कोणत्या मंत्राचं सामर्थ्य काय, असा पुष्कळ मोठा सविस्तर उपदेश त्यांनी केला आणि त्या उपदेशानंतर समाधान मिळालेला हा राजा भगीरथ हिमालयाच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं. त्या ठिकाणी हिमालयामध्ये नांदेश्वर नावाच्या स्थानावरती जाऊन त्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. दिवसामध्ये किंवा दिवसाकाठी प्रत्येक दिवशी 3 वेळा आंघोळ करावी, 3 वेळा भगवंताची पूजा करावी, विष्णूची उपासना करावी आणि अशा प्रकारे काही काल गेला. त्याच्या तपाचरणाचा हा पहिला टप्पा
पुरा करून त्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह करून त्या ठिकाणी तो आता आपल्या ठिकाणी आपण आता काय प्रकारचं उग्र तप आचरावं याचा विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की आता दुसरं काही नाही. भगीरथाचं जे वर्णन केलं आहे ते असं आहे की तो दोन अंगठ्यांवर उभा राहिला, पायाच्या टाचा उंचावल्या, हात दोन्हीही पूर्णवर्ती केले, भगवंताच्याकडे नजर लावली आणि आपल्या श्वासांचं स्तंभन केलं. काल आपण म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी कुंभक केला आणि आश्चर्य असं आहे त्या कुंभकामध्ये देहाला किती काळ धारण केलं, 60,000 वर्ष त्या कुंभकामध्ये राहून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली. आणि आता सगळ्या देवदेवतांना भय वाटू लागलं कारण इतक्या काळाच्या तपश्चर्येनंतर त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या मुखापासून, त्या वातावरणापासून त्या तेजाचं तप, त्या ठिकाणी ते तप जे आहे ते तपाचं तेज, उलटं बोलले मी, त्या तपाचं तेज त्या ठिकाणी प्रकट होऊ लागलं आणि त्यामुळे तिथे अग्निप्रदीप्त झाला, उष्णता निर्माण झाली. आता लोकांना असं वाटलं, देवदेवतांना असं वाटलं की आता हा भगीरथ काय करतो. त्यावेळी ते सगळे भगवान विष्णूंच्याकडे गेले. विष्णूंनी सांगितलं की आपल्याला अभय आहे, त्याचा हेतूच आपल्याला त्रास देणं हा नाही आहे. आणि भगवंत त्यानंतर भगीरथाच्या तपस्येच्या स्थानावरती आले. तिथे आल्यानंतर भगवंत प्रकट झाले हे भगीरथानी पाहिलं. त्यांनी भगीरथानी भगवंताची स्तुती केली आणि ती स्तुती करून त्या ठिकाणी भगवंताला म्हटलं की भगवंता, आपण माझ्यापर्यंत येऊन मला दर्शन देण्याचं जे कार्य केलं मी कृतार्थ झालो. आपण मला कृपावंत अशा भगवंतानी मला माझ्याजवळ येऊन जो आनंद दिला तो विलक्षण आहे, अशी अनेक प्रकारांनी स्तुती करून त्यावेळी भगवंतानी त्याला म्हटलं की अरे भगीरथा, तुझ्या मनात जो हेतू घेऊन तू इथे आलेला आहेस तो हेतू तुझा सिद्ध होईल आणि तुझे हे जे पितामह आहेत ते सगळे माझ्या लोकाला येऊन मिळतील. आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की राजा, भगवान शिव हे माझं दुसरं रूप आहे. हे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आपण परवापासून बघतो आहोत की विष्णूची स्तुती करायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी लगेच शिवाचा उल्लेख या पुराणामध्ये आहेच आहे. त्यांनी सांगितलं की शिव हे माझं रूप आहे, माझं दुसरं रूप आहे आणि त्यामुळे तू यथाशक्ती त्यांचं स्तवन कर. ते शरणागत वत्सल आहेत, ते तुझं मनोरथ पुरं करतील. आणि असं म्हणून त्यांनी त्याचं पूजन करण्याकरता दिलेली अनुज्ञा आहे ती शिरसावंद्य मानून भगीरथानी शिवाच्या उपासनेला सुरुवात केली. आता भगवान अंतर्धान पावले. राजा भगीरथाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे हे जे काय घडलं हे मला भास झाला का, मी स्वप्नात पाहिलं, हे मला घडलं असं वाटलं, पण हे घडलं काय. त्याबरोबर भगवंताच्या मुखातून म्हणजे आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं, भगीरथा हे तुला जे स्वप्नवत आहे असं वाटतं ती सत्यस्थिती आहे आणि तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि तू आता शिवाची उपासना कर. त्यांनी शिवांची स्तुती करायला सुरुवात केली आणि भगीरथांनी शिवाची उपासना केली आणि शिवाच्या उपासनेनंतर भगवान शंकर भगीरथाच्या समोर प्रकट झाले. त्यांचं जे रूप आहे ते नारद पुराणाने वर्णन केलं आहे की 5 मुख आहेत, 10 भुजा आहेत आणि अर्धचंद्र त्यांनी मस्तकावरती धारण केलं आहे. त्यांना 3 नेत्र आहेत, सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि त्यांची कांती हिमाचलाप्रमाणे उज्ज्वल आहे, गजचर्म पांघरलेलं आहे. अशा भगवान शिवाला पाहून भगीरथांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याला प्रेमाने उठवून भगवान शंकर म्हणाले, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या इच्छेला येईल तो वर माग. आता म्हणाले, तुझी स्तोत्र आणि तुझ्या तपस्या, शब्द कसा वापरला बघा पुराणांनी, कारण पुराणांनी उपासना करताना कठोर वैदिक तप कर असं म्हटलेलं नाही की तुझ्या स्तोत्रातून माझी स्तुती करतोस, तू ज्या प्रकारची तपश्चर्या करतोस ती स्तोत्रसुद्धा मला प्रसन्न करायला पुरेशी आहेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आता म्हणाले, मी जर वर देण्याकरता योग्य असेन तर म्हणाले, भगवान शंकरा मला एक वर द्या की माझ्या पितरांना मुक्त करा आणि ते मुक्त करण्याकरता आपल्या मस्तकी आपण जी गंगा धारण केलेली आहे ती जी गंगा आहे ती गंगा अवतरण करून पृथ्वीवरती आणा. आणि त्याप्रमाणे गंगेचं अवतरण झालेलं आहे. शिव अंतर्धान पावले आणि गंगेनी भगीरथाचं अनुसरण केलं आणि गंगा त्यांच्या मागोमाग आली आणि जिथे त्यांच्या पितामहांचं भस्म आहे त्या ठिकाणी गंगा आली. तिने त्या भस्माला सर्व बाजूनी घेरलं
ते भस्म सगळं त्या गंगेमध्ये विलीन झालं आणि त्या क्षणी त्या सर्व 60,000 पितामहांना मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गाला गेले. आता त्या महापातकांचा त्यांचा नाश झाला. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे, ही जी गंगा आहे ती सर्व पातकांचं नाश करणारी आहे. या गंगेचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगायचं तर ऐकताना मलासुद्धा आश्चर्य वाटलं. आपण सगळे सश्रद्धा आहोत, भारतामध्ये गंगेविषयी प्रेम नाही असा मनुष्यच नाही. वैष्णवाच्या ठिकाणी तर गंगोदक हे सर्वात पवित्र आहे, की जिथून कुठून असेना त्यांनी गंगा आणावी आपल्या घरी, त्या गंगेचा एक थेंब का होईना आपल्या अंगावर घ्यावा आणि मग आपल्या कॉर्पोरेशनच्या नळातून येणाऱ्या पाण्याने आंघोळ करावी. म्हणजे जणू काही आपण गंगाजलानी स्नान केलं आहे अशी धारणा तो वैष्णव आपल्या ठिकाणी धारण करतो. आपल्याला सांगते औरंगजेबासारखा कट्टर मुसलमान तो सुद्धा आयुष्यभर कधीही गंगाजलाशिवाय पाणी प्यायला नाही आणि यमुना जलाशिवाय त्यांनी आंघोळ केली नाही. यमुनेच्या तो शेवटपर्यंत औरंगाबादला राहिला, पण रोज त्याच्याकरता दिल्लीहून यमुनेचं आणि गंगेचं ताजं पाणी येत असं रोज. आणि इतकी श्रद्धा त्या गंगेवर, इतका त्या यमुनेवरती त्याचा विश्वास आणि प्रेम होतं. आज मी जेव्हा, आज म्हणजे अलीकडच्या काळात सांप्रत अलीकडे 4-2 महिन्यामध्ये जेव्हा आत्ता परवाचा कुंभ झाला, त्या कुंभामध्ये अमेरिकन लोकांनी गंगेच्या विषयी, यमुनेच्या विषयी, कावेरी ह्या सगळ्या नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे संशोधन केलं, आपण सुद्धा टी व्हीवरती बातमी ऐकली असेल, त्यांच्या संशोधनावरती एक छोटासा कार्यक्रम टी व्हीवर झाला. त्यांनी सांगितलं ह्या कुंभमेळ्याचं ह्या भारतीयांच्या ठिकाणी एवढं काय महात्म्य आहे, तर आणि ते गंगेच्या किनारी जावं वगैरे वगैरे, आणि लोक नर्मदेच्या किनारी जातात, कोणी कावेरीच्या किनारी जातात, आणि ते पुन्हा कुंभ आहे त्या ठिकाणी तर आपल्याला माहितीच आहे ती स्थानं बदलत जातात, त्याप्रमाणे त्या त्या स्थानावर लोक कुंभमेळ्या करता येतात. तर त्यांनी असं सांगितलं की हा कुंभकाल आला, पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ ह्या दोन्हीही कालामध्ये गंगेचं जल आपोआप शुद्ध होतं. म्हणजे नैसर्गिकरित्या कुंभकालामध्ये जलाच्या शुद्धीची प्रक्रिया होते. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा काळ भारतीयांना कळला कसा, की ज्या काळामध्ये गंगेची शुद्धी होते म्हणजे गंगाजल शुद्ध असताना तिच्या शुद्धीच्या काळात आम्ही जर तिथे तिला स्पर्श केला आमचंही जीवन शुद्ध होईल ना. ह्या पृथ्वीतलावर गंगेला शुद्ध व्हावं लागावं लागतच असेल. कारण का, आपण बघा, भगवान विष्णू स्वर्गामध्ये, म्हणजे त्या गंगेबद्दलचं प्रेम त्या औरंगजेबाला कशाकरता असेल माहिती नाही, पण आपल्या भारतीयांना असण्याचं कारण एकच आहे की स्वर्गात आम्ही पोचू का नरकात आम्ही पोचू आम्हाला माहीत नाही, पण ज्यावेळी आम्ही गंगेला स्पर्श करू त्यावेळी आम्ही स्वर्गाला स्पर्श केलेला. कारण गंगा स्वर्गापासून इथे आहे आणि अखंड आहे, कारण त्याच्या चरणापासून आलेली आहे. म्हणजे ती स्वर्गामध्ये विस्तारलेली होती. आपण वर्णन वाचलंय की सुरुवात करताना नारद पुराणाचं आपण वाचलंय की सीता नावाचा जो गंगेचा प्रवाह आहे त्या प्रवाहावरती जाऊन नारदांनी आणि ह्या सनतकुमारांनी स्नान केलेलं आहे असं आपण वाचलं. पण भगीरथांनी काय केलं, भगीरथाचं मोठेपण सांगून मग आपण कथाभाग संपवू, की ती गंगा वामनाच्या चरणापासून ह्या पृथ्वी तलावरती आली आणि ती तिच्या अनेक धारांनी अनेक ठिकाणी पसरली. आपल्याला माहिती आहे ना, आजकालच्या काळामध्ये लोक इतिहास सांगतात की गंगा जी आहे ती आमच्या गोमुखापाशी जो तिचा प्रवाह बदलला आहे, ती चीनमध्ये मोठ्या प्रवाहाने वाहत होती, अनेक ठिकाणी अनेक प्रवाहांनी वाहत होती. भगीरथाचं मोठे पण काय, भगीरथांनी ते सगळे प्रवाह एकत्र केले आणि ते सगळे प्रवाह जे वळवले ते आमच्या भारताकडे आले. त्याचा जो आमच्यावरती असलेला उपकार आहे की संबंध जे जल आहे जे स्वर्गापासून निघालेलं आहे, म्हणजे आम्ही गंगेला स्पर्श करतो तेव्हा आम्ही पृथ्वी तलावरच्या जलामध्ये आंघोळ करत नाही, आम्ही स्वर्गात आंघोळ करत असतो. काय त्याचं महात्म्य काय, केवढं मोठेपण आहे. त्या भगीरथांनी जे दीर्घकाल तपाचरण केलेलं आहे आणि त्या सगरांनी सुद्धा हे 60,000 जे पुत्र आहेत ते कसेही उन्मत्त असो कसेही मदोन्मत्त असो, पण त्यांनी जो गंगेकरता मार्ग खणला आहे त्याचं काय, त्या 60. आणि म्हणून आता उलटं आपण पाहू की उलटं असं आहे
की ती गंगा भगीरथाकडून या भारतवर्षामध्ये यायची होती. म्हणून कालाचा महिमा असा आहे की त्या सगराकडे ते 60,000 पुत्र जन्माला आले आणि त्या 60,000 पुत्रांच्याकडून ते कार्य सगर राजाच्या काळामध्ये घडवून घेतलं गेलं. 1,012 किलोमीटरचा तो मार्ग आहे, मैलांचा तो मार्ग आहे, तो सगळा मार्ग सगरपुत्रांनी खणलेला आणि भगीरथ चालत गेलाय फक्त आणि गंगा मागून आली आहे, भगीरथाच्या मागोमाग आली आहे आणि तिने हा मार्ग अनुसरलाय. आणि त्यामुळे हे जे आख्यान आहे हे कोणत्याही पुराणातलं असो त्या गंगेच्या महात्म्यानी त्या आख्यानाचं मोठेपण आहेच. आणि त्यामुळे सगळ्या संतांच्या ठिकाणी गंगेच्या विषयी प्रेम आहे. अंतःकरणामध्ये गंगा आणि यमुनेच्या विषयी असणारा जो भाव आहे तो विलक्षण आहे. आणि म्हणून मीराबाईंनी सुद्धा म्हटलंय, चलो मन गंगा जमुना तीर.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.

श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ्यांच्या चिंतातूर मनाला स्वामींनी क्षणार्धात पालटून टाकलं। चिंतोपंत टोळांमध्ये आमूलाग्र बदल झाला ही बातमी सोलापुरात पसरली। स्वामींच्या दर्शनाला आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या। स्वामींचे अलौकिक चमत्कार लोकांच्या निदर्शनाला येत होते आणि लोक अक्षरशः चकितच होत होते। स्वामींचा मुक्काम सोलापुरात जेव्हा होता त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली। त्याचं काय झालं तर सोलापुरात गावाला पाणी पुरवणारा तलाव अचानक कोरडा पडला। पाण्याचं दुर्भिक्ष झालं। लोकांना खूप लांबवर मैलच्या मैल चालत जाऊन नित्य पाणी आणायला लागायचं। लोकांनी स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली आणि विनंती केली की स्वामी प्यायला पाणी नाही, सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आहे, पाऊस नाही, काहीतरी करा, आमचे प्राण वाचवा। स्वामींनी काय केलं तर ते कोरड्या पडलेल्या सिद्धेश्वर तलावाच्या काठावर उभे राहिले, डोळे मिटले, काही मंत्रोच्चार केले, त्यानंतर आपले दोन्ही हात पसरले आणि आकाशाकडे बघत म्हटलं, अरे वरुण राजा, तू का रे रुसला आहेस? लोक पाण्या वाचून तडफडत आहेत, त्यांची तहान तू शांत कर। तुझी कृपा ह्या गावावर आता होऊ दे। तू असा कोसळ की सिद्धेश्वर तलाव ओसंडून व्हायला हवा। स्वामींचे शब्द पूर्ण झाले आणि अचानक काळे भोर ढग आकाशात जमा होऊ लागले। विजा कडकडू लागल्या, दिवसा अंधार पसरला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। स्वामींचा हा चमत्कार पाहून

0: लोक पावसात आनंदाने नाचू लागले. सर्व लोकांनी स्वामींच्या भोवती फेर धरला. किती वेळ गेला लोकांना कळलं नाही. सिद्धेश्वर तलाव ओसंडून वाहू लागला. लोकांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली. स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत ह्याची आता लोकांना खात्री पटली.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सतत परमार्थाच्या वाटेवरून चालायला हवं. प्रपंच तर कराच, परंतु प्रपंचात सुद्धा तुमचा परमार्थ शोध कधी संपता कामा नाहीये. ह्या संदर्भात स्वतः श्री गोंदलवेकर महाराजांनी म्हटलंय, आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा आपण परमार्थ करावा, आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ. ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. आपला प्रपंच परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही हे नीट लक्षात घेऊन परमार्थात रममाण व्हा. त्यातच तुमचं कल्याण आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.